भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भागदंश 13वा दशक 16वा समास 7वा महद्भूत निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। वायू एकटाच नाना देह धारण करतो, एकटाच परपरेने नटतो, त्याच्याशिवाय दुसरी नाट्यकला नट कलाकार दुसरा कोणी नाही। तो एकटाच बहुरूपी आहे, तो बहुसाक्षेपी आहे, बहुरूपाद्वारे बहु प्रताप करणारा आणि फसवणारा आहे। तो एकटाच कसा विस्तारला, दाम्पत्य नसताना कसा विस्तारला, हा बहुमिध तमाशा कसा असतो हे एक आश्चर्य आहे। स्त्रीला पुरुष हवा आणि पुरुषाला स्त्री हवी असा दोघांचा आवडीचा संतोष असतो। स्थूळाचं मूळ लिंग असतं, सूक्ष्म देहातील वासनेमुळे भेद निर्माण होतो, त्याच्यावर सगळं जग चालतं। पुरुषाचा जीव स्त्रियांच्या जीवामध्ये जातो, अशा प्रकारची उठाटे होते, पण या सूक्ष्म देहातील वासनेचा गुंता उलगडला पाहिजे। स्थूल गोष्टींमुळे भेद वाढतो, सूक्ष्मामध्ये सगळंच भेद नसलेलं अशा प्रकारचं बोलणं निश्चितपणे प्रत्ययाला आलं। बायकोने बायकोला भोगलं असं कधी घडत नाही, बायकोच्या अंतरी पुरुषाचं ध्यान लागलं, स्त्रीला पुरुष पुरुषाला वधू अशा प्रकारचा हा संबंध आहे। यामुळे सूक्ष्म संवाद आहे, तो सूक्ष्मद्वारेच व्यक्त होतो। पुरुषाच्या ठिकाणी जी इच्छा ती म्हणजे प्रकृती, प्रकृतीमध्ये जी मीपणाची जाणीव असते ती म्हणजे पुरुष, म्हणून त्याला प्रकृती पुरुष म्हणतात। पिंडावरून ब्रह्मांड पाहावं, प्रचितीने प्रचिती घ्यावी, उमजलं नाही तरी विचार करून समजून घ्यावं। मूळ मायेतच सगळ्यांच्या उगमामध्ये द्वैत आहे, त्यामुळे ते भूमंडळात आलं आहे। भूमंडळ आणि मूळ आहे ते नीट पाहावं। श्रोत्यांचा मोठा आक्षेप होता तो इथे दूर झाला। प्रकृती आणि पुरुष यांचं वेगळेपण जे आहे ते स्पष्ट झालं असं समर्थ म्हणतात। इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे महद्भूत निरूपण नाम समास सप्तम समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 16वा समास 8वा आत्माराम निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। जय श्रीराम। ज्याच्यामुळे मती स्फूर्ती पावन होते, लोक आत्म्यात स्तवन करतात, अशा मंगलमूर्ती गणपतीला नमन करूया। त्याच्यानंतर वागेश्वरी सरस्वतीला नमन करूया। ती आत बाहेर प्रकाश निर्माण करते, तिच्या उपस्थितीमुळे नाना विद्यांचं आकलन होतं। सगळ्या जणांमध्ये रामनाम हे उत्तमात उत्तम असं आहे, ते घेतलं असता श्रम नाहीसे होऊन विश्राम मिळतो। चंद्रमौळी म्हणजे शंकर देखील हे नाम घेऊन सुखी झाला असा नामाचा महिमा थोर आहे। त्याचं रूप हे उत्तरोत्तर श्रेष्ठ आहे। राम हा परात्पर परमेश्वर त्रैलोक्य धारण करणारा आहे। आपण आत्माराम ज्याला म्हणतो तो चहूकडे आहे, लोकांना जिथं वावडा आहे तिकडे सुद्धा तो आहे। आत्मा नसला तर मृत्यू होतो। जीवात्मा शिवात्मा परमात्मा जगदात्मा विश्वात्मा गुप्तात्मा अंतरात्मा सूक्ष्मात्मा देव दानव आणि मानवामध्ये असतो। जन्म मृत्यूचा क्रम व्यावहारिक मार्ग अवतार पंक्तीची चालते बोलती गती आत्म्यामुळे आहे। ब्रह्मादिक निर्माण होतात आणि जातात। नादरूप ज्योतिरूप साक्षरूप सत्तारूप चैतन्यरूप सस्वरूप द्रष्टारूप आत्मा असल्याचं जाणावं। नरोत्तम वीरोत्तम पुरुषोत्तम रघुत्तम सर्वोत्तम उत्तमोत्तम नाना खटपट

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आपण भगवंताचे झालो तरच सुखी होऊ. आपल्याला साधायचं काय हे ध्यानात धरलं पाहिजे. परमात्मा साधायचा आहे आणि शरीर आणि प्रपंच ही साधनं आहेत हे पक्कं समजावं. आपण साधनाला साध्य आणि साध्याला साधन मानतो म्हणून आपलं चुकतं. एका गृहस्थाला मुलाबाळांसह मुंबईला जायचं होतं. आता आगगाडीत बसायला मिळेल या आनंदात मुलं गाडीत बसली, पण मुंबईला जाण्यासाठी गृहस्थ गाडीत बसला आणि गाडीतून उतरताना मुलांना वाईट वाटलं. त्या गृहस्थाला नाही तसं वाटलं. वशिष्ठांनी रामाला सांगितलं की रामा, तू प्रपंचात वागताना अंतर्यामी निस्संग राहा. मी देह नसून आनंदरूप आत्मा आहे, निस्संग आहे, ही दृढ भावना ठेवून प्रपंच करावा. जमीन सोडून कोणाला राहता येत नाही, त्याप्रमाणे प्रपंच कोणाला टाकता येत नाही. पण त्यात राम करता मानून वागणारा तो पारमार्थिक, मी करता असं मानून वागणारा तो प्रापंचिक. मी करता असं म्हणूनही जर प्रपंच दुःखरूप राहतो, सुखरूप होत नाही, तर त्याचा करता मी नाही हे सिद्धच झालं. प्रपंच हा अर्धवटच आहे, पूर्ण फक्त राम आहे. मिठाचं पोतं कितीही धुतलं तरी त्याचा खारटपणा जात नाही, तसं प्रपंचाच आहे. म्हणून परमार्थ हे ध्येय ठेवून सुलभ असं साधन जे नामस्मरण ते अखंड करावं. प्रपंचात आपण किती कष्ट करतो तितका मोबदला मिळत नाही, तरीही कष्ट करतो. परमार्थात तसं नाही. परमार्थ जितका जितका करावा तितकं तितकं समाधान अधिकाधिक असतं. आयुष्यभर प्रपंच केला तर मृत्यूसमयी सुद्धा प्रपंचच आठवेल. म्हणून प्रपंचाचा हव्यास धरू नये. प्रपंचातल्या वस्तू आज ना उद्या जाणार हे जाणून त्यांच्याबाबत अलिप्तपणानं वागावं. ही वृत्ती अभ्यासानं आणि वारंवार विचारानं वाढवावी. प्रपंचात प्राप्त झालं त्याचा हर्ष न करावा, गेल्याचा शोक न करावा, देह प्रारब्धावर टाकावा. हे साधायला एक मोठी परिणामकारक आणि सोपी युक्ती आहे. आपण रामाचं व्हावं, राम ठेवील तसं समाधानानं राहावं. हे सर्व विश्व आणि अखिल प्रपंच ईश्वराचा आहे, तो ज्याचा त्याला देऊन टाकून मोकळं व्हावं. सर्व ईश्वराचं आहे, माझं काही नाही असं समजणं म्हणजे ईश्वरार्पण करणं आहे. आपण भगवंताचे झालो तर सुखी होऊ, नाहीतर दुःखी होऊ. धान्यातले दगड, माती, पाकड निवडून बाजूला काढून धान्य जे सार ते घ्यावं. त्याचप्रमाणे अहंकाराचे खडे, ममत्वाची माती आणि विकारांचे पाकड आत्मस्वरूप परमार्थामध्ये मिसळल्यानं दुःखरूप प्रपंच होतो. ते प्रपंचातून निवडून टाकले म्हणजे जे उरेल ते सगळं सुखच. रामा, सर्व तुझंच आहे, तू देशील ती घेईन अशी भावना ठेवावी आणि यानंच अत्यंत समाधान होतं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: आम्हाला म्हटलं होतं की पुढच्या भागात एक अतिशय छान किस्सा सांगेन, तर ह्या किस्स्यानेच आजच्या आपल्या भागाला आपण सुरुवात करूया. तर काय आहे तो किस्सा?
1: मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की माझ्या लहानपणी मला व्यापार बद्दल आकर्षण होतं, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट घडली अशी, मी तिसरी चौथी दुसरीत असताना थोडा एकटा फिरायला लागल्यावरती माझ्या वडिलांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये अर्ज लिहून द्यायला सांगितलं. त्यांनी येऊन ते कामावर जाणार नव्हते, त्यांना ताप आला होता थोडा म्हणून. तर तिथे ऑफिसमधले ते साहेबांना वडिलांकडून काहीतरी महत्वाचं काम करून घ्यायचं होतं. अकाउंट्स डिपार्टमेंटला होते. काय झालं तुमच्या वडिलांना, काय नाही आल्या, असं तोंड वाकड करून जरा विचारलं. तर म्हणजे माझ्याही लक्षात आलं की हे कोणाचे तरी दास आहेत, कोणाच्या तरी अंडर काम करत आहेत, अनसरेबल आहेत कॉर्पोरेट भाषेत. म्हणजे वडिलांना दुसऱ्याच्या अंडर काम करावं लागतं. हे आपण खुद का काम करेंगे, आपण किसी का अंडर नाही काम करेंगे, हे मला इयत्ता चौथीत जाणवलं होतं. चौथीच्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये आमच्या परिचयातला एक दिलीप वैद्य नावाचा माझ्या वडिलांचा नातेवाईक आहे, त्यांचा मामे भाऊ, तो आमच्या घरी उठण्याच्या पुढे आणि तेलाची बाटली घेऊन आला होता. तर माझ्या आईला दाखवलं, त्यांनी वहिनी म्हणे दिवाळी आहे, उठण्याची पुढे घ्या, तेलाची बाटली आहे, सुगंधी तेल, माडेगाव आवड्याचे तेल. आईने घेतलं ते. त्या दरम्यान मला हे उठण्याच्या पुढे कुठे विकल्या जातात अन्य ते समजलं होतं. तर मी पुढच्या दिवाळी येण्याच्या आधीच त्या उठण्याच्या पुढ्या कुठे होलसेल मिळतात, 100 पुढ्या घेतल्या तर काय भाव, एक विकले तर किती पैसे मिळतात, म्हणजे 100 पुढ्या विकल्यावर किती पैसे होतात, हे मला 5वीत असताना अक्कल होती.
0: बरोबर.
1: आणि मी ती चौकशी केली तर 7.5 रुपये शेकडा आणि 8 रुपये शेकडा असे दोन प्रकारच्या पुढ्या बाजारात होत्या. मी घरी आई वडिलांच्या परवानगी आणि या भानगडीतच पडलो नाही, माझ्या वर्ग शिक्षिका असलेल्या ज्या बाई होत्या पटवर्धन बाई त्यांच्याकडे गेलो, त्या माझ्या नातेवाईक पण होत्या, तर त्यांच्याकडनं मी 10 रुपये भांडवल मागितलं. त्यांना जर गंमत वाटली, भांडवल म्हणजे तूच शिकवलं मला गणित, त्या ताई म्हणायचो त्यांना, तूच मला गणित शिकवलं, भांडवल माझ्याकरता भांडवल लागतं, तर तुम्हाला 10 रुपये दे, मी तुला दिवाळी झाल्यावर परत करेन. आणि मग त्यांच्याकडनं 10 रुपये घेतले आणि त्या होलसेलर कडून 7.5 रुपये शेकड्याच्या पुढ्या घेतल्या.
0: बर.
1: आणि पाहायचो मी की 15 पैशाला एक, समजा त्या जमान्यामध्ये काही पेरू असेल, कुठलं फळ असेल, तर दुकानदाराला बाई म्हणायची 30 पैशाला 2 नाही, 4 आणायला 2 देतो का, तो म्हणायचा घे बाई चल. म्हणजे मला हे माहिती होतं की 15 पैशावाली वस्तू जर 2 वस्तू घेतल्या तर बाईची इच्छा असते की 30 न घेता 4 आणे घ्यावेत.
0: बरोबर.
1: आजकाल काय आपण तेच बघतो, 15 रुपये एमआरपी, 25ला 2, 30 वर फुली मारून. हे मला त्याकाळी ज्ञात होतं, साल 1968-69. तर मी काय केलं, त्या पुढीवर छापील किंमत नव्हती, तर मी 15 पैशाचा रबर शिक्का बनवून घेतला, 15.5 पैशाचा, आणि घरी स्टॅम्प पॅड होतं, त्याच्याने त्या आणलेल्या सगळ्या 7.5 रुपयाच्या पुढ्यांवरती रबरी शिक्के मारले 15 पैशाचे. आणि दुसऱ्या दिवशी विकायला निघालो, ओळखी पळखीच्या लोकांकडे गेलो, 15 पैशाला 1, 25 पैशाला 2, 25 पैशाला 2, आणि त्या पुढे विकल्या. जसे माझ्याकडे 7-8 रुपये गोळा झाले, त्यावेळेला पटकन आणखीन एक पुढचा पुढा घेतला आणि घरी घेऊन आलो, पुढचे शिक्के मारायला सुरुवात केली. तिसऱ्या दिवशी परत जेव्हा पुढचा पुढा घेऊन आलो, तेव्हा वडील रागवले, हे म्हणे काय चाललंय, म्हणलं धंदा करायचा, थांबायचं कशाला, अजून दिवाळी लांब 5-6 दिवस आहेत. वडील म्हणे ताईचे 10 रुपये परत द्यायचे, तू आता एक काम कर, आधी पहिले 10 रुपये बाजूला काढून ठेवून मग उरलेल्या पैशात काय करायचं ते कर. आणि मग संपत आल्या पुढ्या, वसुबारसही जवळ आली, आता म्हणे आणायचे नाही, शेवटच्या पुढे विकून टाक. तर त्या डब्यामध्ये 17 रुपये जमले होते. मी माझ्या वयाच्या 10व्या वर्षी 1968 साली मी 17 रुपये कमवले होते. त्याच्यामध्ये दहीपुलावरती साखरे स्टोर्स नावाचं भोलेशंकर मिठाई समोर एक दुकान आहे, आजही लोकांना माहिती आहे. त्या साखरे स्टोर्स मधून लाल रंगाचा आणि शर्ट आणि हिरव्या रंगाची पॅन्ट अशी त्या स्वस्ताईच्या जमान्यात 15 रुपयात पॅन्ट शर्ट मिळाली होती. आणि 2 रुपये जे उरले ते ज्या बहिणीने मला 10 रुपये दिले त्या बहिणीला मी भाऊबीजेला ओवाळणी 2 रुपये घातले होते. इतका माझा व्यापार डोक्यात सिंधी लोकांचा आदर्श ठेवून भिनलेला होता. आणि मी त्याच्या आधारावरती ते केलं. ते पुढे जाऊन मी 10वीपर्यंत प्रत्येक वर्षी मी दिवाळीमध्ये उठण्याच्या पुढ्या, मग पुढे जाऊन मी तेलाच्या बाटल्या, साबण वगैरे ते विकायला सुरुवात केला. असा मी प्रत्येक वेळी व्यापार करत आलो. आणि सिंध्यांचा आदर्श ठेवून मॅट्रिक नंतर शिकायचं नाही हे ठरवलं. आणि मेन रोड वरती, मेन रोडची जी मशीद आहे तिच्या समोर किरण मेडिकलच्या बाजूला विजेच्या खांबाच्या खाली 1-1 रुपयावाले पेन विकून मी आयुष्याची सुरुवात केली. आणि तिथपासून ते स्वतःची 3 चष्म्याच्या दुकानापर्यंत पोहोचलो. दुसरं सांगायचं म्हणजे 17 रुपये मी कमवले ना, तर 17 नव्हे तर मी जवळजवळ 18 किंवा 19 रुपये कमवले असतील असं म्हणता येईल. कारण मला लहानपणी जो इतर सिंधी मुलांबद्दल कुतूहल वाटायचं की त्यांच्या खिशात 5-10 पैसे असतात, ते पाहिजे तेव्हा गोळी खाऊ शकतात, चॉकलेट खाऊ शकतात, चिंगम, बुड्डी कबाल, बर्फ का गोळा या गोष्टी खाऊ शकतात, पाणीपुरीवाल्याच्या तिथे एकटा जाऊन खाताना दिसतात. तर त्यावेळेला जेव्हा मी ते आठवडाभर उठण्याच्या पुढे विकताना माझ्या खिशात पैसे खुळखुळत होते, त्यावेळेला त्या दुपारच्या वेळेला मी जाता जाता चिंगम खाल्ली, बुड्डीकबाल खाल्ला, बरोबर का गोळा, तर त्या दिवशी दिवाळीत मिळत असं काही आठवत नाही. पण अशा ज्या काही फालतू गोष्टी 5 पैसे स्वतःच्या अधिकारात आई वडिलांच्या परवानगी विना खर्चायची जो आनंद होता तो सुद्धा मला त्यावेळेला मिळाला. त्यामुळे म्हटलं अरे इथे तर आपल्याला काही बंधन नाही, हे तर मजा असते. याचही तुला मला त्यावेळेला खूप आकर्षण आणि कौतुक वाटलं होतं. त्यामुळे मनोमन मी ठरवलं की मी व्यापार करणार आणि मी स्वतःचाच व्यवसाय करणार. म्हणजे मी सिंधी लोकांना जे आदर्श मानायचं होतं त्याच्यामध्ये ही सुद्धा एक ऍडिशनल गोष्ट त्यावेळेला माझ्या बाबतीत घडलेली होती.
0: क्या बात आहे, नक्कीच. आणि अतिशय बालमनाला सुखावणारा असा हा क्षण होता आणि ती आठवण तुम्ही आत्ताही सांगितली आणि आत्ताही तुमच्या चेहऱ्यावरती ज्या पद्धतीने समाधान आणि आनंद आलाय नक्कीच मी भावना समजू शकते आणि खूप छान वाटलं खरं तर हा किस्सा ऐकताना. तर तुर्तास आपण इथेच थांबूया, पण पुढच्या भागात आपण भेटणारच आहोत अनिरुद्ध जोशी सरांना. पण आत्तापुरतं इथेच थांबते.

तेव्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत आपल्या अनोख्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे सिंधी लोकांच्या यशाचे रहस्य. आणि आजही आपल्या सोबत आहेत अनिरुद्ध जोशी सर. तर सर, मागच्या भागात तुम्ही

0: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो दुग्धामृत या कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज सुद्धा आपल्या इथे आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी स्टुडिओत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. डॉक्टर, आज सुद्धा अनेक प्रश्न घेऊन आम्ही तुमच्या समोर हजर झालेलो आहोत आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते.
1: धन्यवाद
0: डॉक्टर. आपण मागच्या एका भागामध्ये स्तनपान किंवा त्याच्या संदर्भात असलेल्या गैरसमजुतींबद्दल चर्चा केली होती. स्तनपानाबद्दलच्या असलेल्या या गैरसमजुतींमुळे पुष्कळ ठिकाणी आजही बऱ्याचदा आपल्याला घरगुती काहीतरी उपचार केलेले दिसतात किंवा बरेच आयक्यू माहितीवरनं काही घरगुती उपचार केले जातात. तर याच्याबद्दल तुम्हाला काही अनुभव आहे का?
1: अगदी खरंच ही शेअर करण्यासारखी गोष्ट आहे. गैरसमजुतींच्यामुळे घरगुती उपचार करून प्रॉब्लेम निर्माण झालेल्या कितीतरी माता माझ्याकडे येतात. याच्यासाठी मी एक केस शेअर करते. बरं का?
0: बरं.
1: माझ्याकडे एक बाळ लूज मोशन्स होतात, खूप रडतं, अशक्त आहे, वजन वाढत नाही, अशा सगळ्या कारणांसाठी माझ्याकडे आणलं गेलं.
0: अच्छा.
1: मी त्या बाळाला चेक केलं आणि मग त्याच्यानंतर माझी अशी पद्धत आहे की ब्रेस्ट फीडिंग कसं चालू आहे ते बघायचं. मी मातेला सांगितलं की तू मला प्यायला घेऊन दाखव. तिने बाळाला प्यायला घेण्यासाठी छाती उघडली आणि जे काही मी बघितलं भयंकर होतं. तिच्या दोन्ही ब्रेस्टना बेसला दोरा बांधलेला होता, करकचून दोरा बांधलेला होता निपलला, आणि निपलला दोरा बांधून निपल बाहेर काढायचा प्रयत्न केला होता. घरी चिमट्यांनी धरून धरून निपल ओढायच्या म्हणे, आणि मग तसं पकडून ठेवलं एकीनं तिला दोरा बांधला. त्यावेळेला ती किंचाळत होती, रडत होती असं तिने सांगितलं. आणि मग हे सगळं करताना तिला जी काही जखम झाली, त्याच्यामध्ये ॲप्सेस झाला, त्याचा अतिशय वास येत होता, असं सगळं काही झालेलं होतं. आणि त्याच्यात ॲप्सेस झाल्यामुळं ते सगळं इन्फेक्टेड, खराब सगळं असं ते बाळाच्या पोटात चाललेलं होतं. तर अशा कितीतरी केसेस चुकीचं काहीतरी करून माझ्यापर्यंत येतात. दुसरी एक केस मी सांगते की त्यांचा असा समज होता की छाती पिळून पिळून दूध वाढतं, आणि म्हणून इतकं काही तिच्या छातीचं मसाज केलं होतं. एकतर पहिले 3 दिवस त्यांनी दूध चिक दूध खराब आहे असं समजून टाकून दिलं, पाजलं नाही बाळाला, बाळाला शेळीचं दूध पाजलं. आणि मग 3 दिवसानंतर तिची छाती एकदम दगडासारखी कडक झाली. मग त्या कंडिशनमध्ये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं तिला शेक दिला. आता एंगॉजमेंट झाल्यावर गरम शेक दिला तर ती एंगॉजमेंट अजून वाढणार.
0: अच्छा.
1: मग गरम शेक दिला आणि मग त्यांनी वेगवेगळ्या सगळ्यांनी असं मालिश केलं, आणि मालिश करून करून त्यांना तर काही दूध काढायची प्रोसिजर माहिती नव्हती. स्तनातून दूध काढायला सुद्धा एक सायंटिफिक पद्धत आहे ती त्यांना माहिती नव्हती. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी तिला मालिश करायचा प्रयत्न केला, ज्या पद्धतीनं त्यांनी दूध काढायचा प्रयत्न केला, त्यामुळं तिला एवढ्या जखमा झाल्या, त्याच्यामध्ये ॲप्सेस झाला, तिला मॅस्टायटिस, ब्रेस्ट ॲप्सेस असं सगळं झालं. आणि मग तिला ते सगळं मला ट्रीट करायला लागलं, बाळाला लॅचिंग करायला त्यानंतर शिकवायला लागलं. नंतर मग एक साधारणतः 8-10 दिवसानंतर तिचं सगळं सुरळीत चालू झालं, ती बाळाला स्तनपान करायला लागली. पण ती ज्या काही त्रासामधून गेली तो ह्या गैरसमजुतींच्या पायात होता. गैरसमजुती एवढ्या जास्त त्रासदायक होत्या की तिला ते सगळं सहन करायला लागलं. आता दुसरी एक केस सांगते. माझ्याकडे एक मदर आली होती, तिच्याबरोबर तिची सासू, आई, तिची आजी अशा सगळ्या बायका होत्या. आणि मग तिचं काही वजन वाढलेलं नव्हतं, बाळ 1 महिन्याचं झालं होतं, पण ती एकदम बारीक दिसत होती, बाळाचंही वजन वाढलं नव्हतं. मग मी तिचा आहार काय आहे ते विचारलं तर त्यांनी सगळ्यांनी अगदी आळीपाळीनं सांगायला सुरुवात केली. डॉक्टरांनी खरंच अगदी पाणीदार देतो, आम्ही अजिबात तिला काही घट्ट देत नाही. आम्ही अगदी म्हणजे 1-2-3 पालकची पानं किंवा 4-5 मेथीची पानं आणि त्याच्यामध्ये चांगलं ग्लासभर पाणी घालतो, किंवा तिला पेज बनवली तर ग्लासभर पाणी नाही, पोहे खायचा चमचाभर पीठ अशी पेज बनवतो. आम्ही जसं द्यायला पाहिजे तसंच देतो डॉक्टर. आम्ही

0: त्या सगळ्यांनी नीट कान देऊन ऐका, हे सर्व काही नाही करायचं हे अत्यंत चुकीचं आहे. चुरून मुरून खा तुम्ही, पण पाणीदार नाही खायचं ना. तुम्ही छान घट्ट भाजीचा रस्सा करू शकता, दाटसर रस्सा करू शकता. पोळी चुरायला पाण्याचाच रस्सा कशाला, पोळी चुरायला दाट रस्सा चालतो ना. किंवा अर्धीच पोळी ना अर्धीच भाकरी, एवढ्यावरती तिचं कसं काय होणार. उलट जेव्हा माता स्तनपान करत असते तेव्हा तिने दोन माणसांचं खाणं खाल्लं पाहिजे, म्हणजे एक तिच्या स्वतःसाठी आणि एक बाळाचं दूध तयार होण्यासाठी. पण हे तर उलट आणखीन कमी देत होते तिला. तर असं त्याच पेशंटचं असं नाही, तर असा अनेक पेशंटकडून मला फीडबॅक मिळतो की ते असं पातळ खाऊ घालतात, पाणीदार खाऊ घालतात, पेजा पण पाणीदार बनवतात. तर असं नाही, तुम्ही पेज बनवण्यापेक्षा शिरा बनवा, उकड पेंडी बनवा. प्लस खूप सारे लोक भात खाऊ घालत नाहीत, वरण भात खायलाच पाहिजे ना. त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये मिळून सर्व अमायनो ॲसिड्स जातात, त्यामुळं वरण भात खायला काहीच प्रॉब्लेम नाही. असा चौरस आहार जर गेला, वरण भात भाजी पोळी असं सगळं जर का खाल्लं, तर दूध चांगलं येईल. चौरस आहार गेल्याशिवाय ती माता जर कुपोषित राहिली तर अर्थातच दूध पण छान तयार नाही होणार. ती बाळाला कसं पाजणार, ती ॲनिमिक असेल तर बाळ कसं हेल्दी होणार, या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे.
1: नक्कीच.
0: त्यामुळं मी पुन्हा पुन्हा सगळ्यांना सांगते की व्यवस्थित दाट रस्स्याचं खा तुम्ही. तुम्हाला चुरून खायचं आहे चुरून खा, पण दाट रस्सा करा. मग दाट रस्सा करायला तुम्ही डाळ लावू शकता, मुगाच्या डाळीचं पीठ लावू शकता, तुम्ही काही करा, पण असं पातळ पाणीदार जेवण देऊ नका.
1: बर, नक्कीच डॉक्टर. थोडक्यात याच्यातनं हेच आपण सांगू शकतो की किती जरी आपण पुढे गेलेलो असलो किंवा किती जरी आपण प्रगती केलेली असली, तरी सुद्धा मुली जरी शिकलेल्या असल्या, घरातलं वातावरण जरी सुशिक्षित असलं, तरी सुद्धा बऱ्याचदा जुन्या काही समजुती म्हणू देत किंवा इतर काही आयक्यू माहितीवरनं बऱ्याचदा घरगुती काही उपचार केले जातात. अर्थात त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे त्यावेळेला माहिती नसतं, पण तसं घडू शकतं असंही आपल्याला आढळू शकतं. आणि अर्थातच त्याच्याबद्दल तुम्ही छान मार्गदर्शन करताय. आता असंच बाळाच्या झोपेबद्दल पण काही गैरसमजुती असतात का, तर त्याच्याबद्दल आपण श्रोत्यांना काय सांगू शकाल?
0: हो आहेत. तर बऱ्याच मातांना म्हणण्यापेक्षा बाळाच्या आजी लोकांना असं वाटतं की बाळाने खूप झोपून राहिलं पाहिजे, आणि जे बाळ झोपत नाही त्याचं पोट भरत नाही ही मोठी गैरसमजूत आहे. आणि मग बाळ झोपत नाही म्हणून त्याला फॉर्म्युला चालू केला जातो, किंवा त्याला झोळीत टाकून जोरा जोरात हलवलं जातं.
1: बर.
0: किंवा त्याला अतिशय कडक पाण्याने अंघोळ घालून एकदम टाईट गुंडाळून झोळीत टाकून हलवलं जातं. अशा सगळ्या चुकीच्या समजुतींमुळे बाळाच्या वाढीवरती पण दुष्परिणाम होतात. पहिली गोष्ट अशी की आईचं दूध पिणाऱ्या बाळाला आईचं दूध पटकन पचतं, त्यामुळं बाळ वारंवार प्यायला मागतं आणि ते तासन तास झोपून राहत नाही. याच्या उलट फॉर्म्युला पिणारं बाळ 4 तास झोपून राहतं, त्यामुळं झोप हा क्रायटेरिया पोट भरण्यासाठी नाही. दुसरी गोष्ट म्हणजे बाळ आंघोळ करून एकदम टाईट गुंडाळून झोपवून टाकणं ही खूप छान गोष्ट सगळ्यांना वाटते, 4, 5, 6 तास बाळ झोपतं बर का आंघोळीनं, पण हे सुद्धा चुकीचं आहे. असं टाईट गुंडाळून झोळीत हलवून हलवून झोपून टाकलं बाळाला तर मुळात बाळाचं फीडिंग कमी होतं. याच्यामध्ये एकदम नवीन झालेल्या बाळाच्या बाबतीत, न्यूबॉर्नच्या बाबतीत असं होतं की त्याच्या मेंदूतली शुगर कमी होऊन ते हायपोग्लायसेमिक होण्याचा धोका निर्माण होतो, कारण त्याला बळेच झोपवलं जातं आणि झोळी हलवून हलवून थोडं हळलं की झोपू दे अजून झोपू दे अजून, तर हे पण चुकीचं आहे. दुसरं म्हणजे बाळाला बऱ्याच वेळेला खूप जास्त गुंडाळलं जातं. आता माझ्याकडे एक बाळ 7 महिन्याचं झाल्यावर आलं होतं आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ते बाळ पाय हलवत नाहीये, ते काबर कुशीवर वळत नाही म्हणून ते आले, डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स अचीव होत नाही म्हणून ते आले. आणि मी बघितलं तर त्याच्या पायामध्ये वीकनेस होता, पण सतत गुंडाळून ठेवल्यामुळं ते पाय हलवून सायकल खेळत नाही हेच त्यांच्या लक्षात आलं नव्हतं. त्यामुळं गुंडाळून ठेवलं, खूप स्वाडल करून ठेवलं, झोळीत झोका देऊन हलवून हलवून तासन तास 6-7 तास झोपू दिलं, तर त्या बाळाच्या डेव्हलपमेंटवर नक्कीच निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो आणि बाळाचं फीडिंग कमी होतं, स्तनपान कमी केलं जातं, हे मातांनी लक्षात घ्यायला पाहिजे.
1: बर, डॉक्टर नक्कीच

0: आज दोन गोष्टींबद्दल आपण इथं महत्वाची चर्चा केली. गैरसमजुतींमुळे काय होऊ शकतं किंवा गैरसमज कुठल्या प्रकारचे असतात आणि त्याच्यातनं कुठल्या प्रकारचे वेगवेगळे उपचार घरगुती उपचारांच्या नावाखाली केले जाऊ शकतात हे सुद्धा तुम्ही सांगितलं. बाळाच्या झोपेबद्दलच्या सुद्धा समजुती तुम्ही सांगितल्यात, अर्थात तेवढा तुमचा दांडगा अनुभव असल्यामुळे अनेक पेशंट्सच्या माध्यमातून आपल्याला या गोष्टी आज आपण श्रोत्यांसमोर मांडू शकतो आहोत. मग आता ज्याचा आता शेवटचा प्रश्न मला आपल्याला हाच विचारायचा आहे, ते म्हणजे की या सगळ्यांवरती उपाय म्हणून तुम्ही आता श्रोत्यांना काय मेसेज द्याल?
1: या सगळ्यावरती उपाय म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट अशी की जर का फ्लॅट निपल असेल किंवा इन्व्हर्टेड निपल असेल, अगदी वाटीसारखं निपल असेल तरी सुद्धा बाळ व्यवस्थित मोठा केलं तर लॅच करू शकतं. आणि याच्यासाठी लॅक्टेशन कन्सल्टंटची मदत घेता येते, त्यांचा सल्ला घेता येतो.
0: बर.
1: आणि असे घरगुती उपचार करून त्याच्यामुळे त्या मातेला असह्य वेदना होण्यापेक्षा वेळीच जर का लॅक्टेशन कन्सल्टंटचा सल्ला घेतला तर सर्व काही सोपं होतं.
0: नक्कीच.
1: दुसरं म्हणजे बाळाला जेव्हा झोपवायचं असतं तर नैसर्गिक झोप बाळासाठी महत्वाची आहे. असं टाईट बांधून झोळी खूप हलवून झोके देण्यापेक्षा बाळाला जर आईने प्यायला घेतलं तर पिता पिता बाळ झोपी जातं, बाळ हॅपी पण राहतं, बाळाला ते पचलं की पुन्हा जागं होतं आणि परत प्यायला मागतं. त्यामुळं मेंदूतील साखर कमी होऊन हायपोग्लायसिमिया होण्याचा धोका शिल्लक राहत नाही. त्यामुळे ह्या दोन गोष्टी अगदी लक्षात ठेवाव्यात आणि वेळच्या वेळी योग्य सल्ला घ्यावा.
0: डॉक्टर, खूप छान मार्गदर्शन आजच्या भागातून सुद्धा आपण केलं. अनेक समज गैरसमज आपल्याला आजूबाजूला बघायला मिळत असतात, स्वतःच्या घरात कधी ते असतात किंवा इतर नातेवाईक म्हणा, ओळखीचे म्हणा, त्यांच्या माध्यमातून आपल्याला काही काही गोष्टी वेगवेगळ्या कळत असतात ज्या आपण कधी ऐकलेल्याही नसतात, असंही घडू शकतं. ह्या सगळ्यांवरतीच आज आपण खूप छान मार्गदर्शन श्रोत्यांना केलं. नेहमीप्रमाणेच श्रोत्यांच्या मनातले प्रश्न या निमित्तानं सोडवले गेले असतील असं मी नक्कीच आपल्याला सांगू शकते. तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून मी आपले आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: धन्यवाद.

नमस्कार, मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत दार. गिरीश, दार काय लावून घेतलं? माझ्याकडे चावी नाहीये. अगं क्षितिजा, आधी सांगायचं ना, आता काय करायचं? घराबाहेर बसून लॅच उघडून देणाऱ्याला चावीवाल्याला शोधायचे, तवर हरिभजन करायचे. अग मला वाटले नेहमीप्रमाणे तुझ्या पर्समध्ये असेल चावी. अरे आजच मी नवीन पर्स घेतली सोबत, रोजच्या ऑफिसच्या पर्सचा कंटाळा आला म्हणून. अरे गिरीश, तुझ्या सोबत इथे असतेच की चावी? आज नाही आहे तुझ्याजवळ? अरे यार, माझी चावी ऑफिसच्या ड्रायव्हरला राहिली आहे. चला आता सामूहिक शोधाशोध करूया चावी बनवून देणाऱ्याची, आणि उद्या ऑफिसला विषय बनवू चर्चेचा चावी बनवून देणाऱ्याच्या सोबत. असू दे, झालं ते झालं, आता काही इलाज आहे का? घे, जरा शांततेने घे. गिरीश, तुला माहीत आहे का, मी शाळेत असताना असंच एकदा घराचे दार लावले गेले आणि मग खूप मज्जा आली. म्हणजे? अरे काय झाले, आम्ही सगळे गावात, ती सलुआत्या राहते बघ, तिच्याकडे जाणार होतो. तिच्याकडे कार्यक्रम होता म्हणून मी घरात नवीन चप्पल घालायला गेली. सगळ्यांना वाटलं मी गेली पुढे आणि मी होती घरात. मग शोधाशोध केली तेव्हा समजले. गिरीश, तुझ्यासोबत झाले आहे का असं? हो, एकदा ना मी ताईलाच माझ घरात कोंडून ठेवलं होतं आणि तिने हात घालून कडी उघडली आणि मग मला आई बाबांचा खूप ओरडा मिळाला होता. गिरीश, आधीची दारे किती छान होती ना, जोडीची, त्याला उंबरठा पण असायचा. किती मोठा बोध होता त्या सगळ्या गोष्टींचा. बघ ना, संसार हा दोघांचा असतो, त्यामुळे एकमेकात दार अडकल्याशिवाय कडी लागत नसेल. संसारात मर्यादा ह्या दोघांना असतात, त्या त्यांनी ओलांडायच्या नाहीत. म्हणून उंबरठा ही संसाराची लक्ष्मण रेषा. आत येताना आणि बाहेर जाताना सुद्धा उंबरठ्याबाहेर चपला काढाव्या लागायच्या, जेणेकरून बाहेरची टेन्शन जबाबदारी त्या चपलेसोबत बाहेर ठेवा आणि सुखी आनंदी वेळ आपल्या घरातल्यांना द्या. घराचे दार सूर्य उगवत नाही तर उघडले जायचे, जे अगदी रात्री झोपतानाच बंद व्हायचे, जेणेकरून येणाऱ्या पाहुण्याला कधी परकं वाटू नये. सगळ्यांना सामावून घेण्याचे सामर्थ्य ते दार सांगायचे. त्याला प्रेमाची आपुलकीची कडी कोंडे होती, जे कधी कोणाला बाहेर आता आपण थांबले आहोत असे करता येत नव्हते. दोन्ही दारं एकमेकात चपकल बसायची तेव्हाच कडी घातली जायची. आता प्रत्येक घराला एकच दार असते, ते जर साधे ओढले गेले तरी घर बंद, घरातल्यांना सुद्धा बेल वाजवल्याशिवाय आत येता येत नाही. प्रत्येक वेळी एकटेपणाची भावना व्यक्त करत असते ते एकटे दार. दार बंद, शेजार पाजार पण असून नसल्यासारखा. त्या बंद एकट्या दारामागे घरातही सगळे कसे एकटे एकटे वाटतात. प्रत्येक जण घरात आपल्या व्यापात गुंतलेला, प्रत्येकाची पर्सनल स्पेस या नावाखाली अंगणातल्या गप्पा, माझ घरातली जेवणं कसं खूप लांब अगदी

ती पार डोंगरापलीकडे राहून गेल्यासारखं वाटतं. पूर्वीच्या काळी दाराला तेल पाणी दिले जायचे बिजागरी कुरकुरू नये म्हणून. माझ्या मते ती बिजागरीची कुरकूर न थांबवता नात्यातली कुरकूर थांबवली जात असावी. काही झाले तरी वर्षातनं बरेच वेळा सगळे नातेवाईक एकत्र येत धमाल करत, अगदी खिचडी ठेचा भाकरी सुद्धा पक्वान्य वाटायची. प्रेमाचा ओलावा टिकवण्याचे काम ती बिजागरी करायची. आता जसं दार एकटं आहे आणि त्याची बिजागरी तेल पाण्याशिवाय कोरडी आहे, तशीच काही प्रमाणात नाती सुद्धा कोरडी वाटतात. पण हे सगळं सांधणं तेव्हा पण आपल्याच हातात होतं आणि आता सुद्धा आपल्याच हातात आहे. प्रेमाने आपुलकीने एकटे पडलेले आपण जर एकट्या दाराच्या मदतीने आनंद तर नक्कीच देऊ घेऊ शकतो. अगदी पूर्वीसारखं नसेल वरच्यावर, पण वर्षातनं दोनदा तीनदा तरी नक्कीच करू शकू. एकट्या घराचा एकटेपणा दूर आप्तांच्या मदतीने. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदुळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

0: आहे बरं का.
1: सांगा ना.
0: अहो अध्यात्म रामायणामध्ये ही सांगितली गेली
1: आहे.
0: काय झालं माहिती का, एकदा लक्ष्मीच्या इथे संगीताचा समारोह होता. त्यावेळेला नारद मुनींना गायन कला येत नसल्याने लक्ष्मीने नारद मुनींना आपल्या दासीकडून धक्के मारून काढून दिले. त्याचबरोबर संगीत कला प्रवीण असणारे तुंबरू यांचा मात्र सन्मान केला. हा अपमान सहन न होऊन यांनी प्रत्यक्ष लक्ष्मीला शाप दिला बरं का, की तू राक्षस कन्या बनशील,
1: बापरे,
0: आणि मटक्यातून रक्त पिणाऱ्या स्त्रीच्या उदरी तुझा जन्म होईल, आणि मग मातेच्या या नीच कृत्यामुळे तुला घरातून बाहेर काढले जाईल.
1: बापरे.
0: मग मात्र नारद मुनी तुंबरूंकडेच गायन शिकायला गेले. तिथे ही गानविद्या प्रवीण ते बनले.
1: अगदी बरोबर.
0: यांना स्वरज्ञान मिळालं.
1: संगीत कलेमधलं दशसहस्त्र स्वरांचा सूक्ष्म भेद खरं म्हणजे यावेळेला नारदांनी समजून घेतला. परंतु त्यांचे हे सगळे ज्ञान मात्र केवळ पुस्तकी ज्ञान ठरले. कारण त्यांच्या गळ्यातून निघालेले स्वर मात्र अजूनही काही सुरीले होत नव्हते. आणि हे आपलं अधुर ज्ञान दाखवायला ते पुन्हा तुंबरूंकडे गेले तेव्हा त्यांच्या सगळ्या रागिणी अगदी वाईट अवस्थेत पडलेल्या होत्या. याचे कारण नारदांनी त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुझ्या बेसुरी गाण्यांमुळे त्यांची अशी अवस्था झाली आहे. नारदांनी मग मात्र विष्णूची आराधना करायला सुरुवात केली आणि तुंबरूंनी स्वतः गायन करून या रागिणी पूर्वस्थितीला आणल्या होत्या. आणि मग श्री विष्णूंनी त्यांना सांगितलं की मी जेव्हा कृष्णावतार घेईन तेव्हा तुला मी स्वतः गायन शिकवेन.
0: क्या बात.
1: हा, आणि त्यानुसार जेव्हा कृष्णावतार झाला तेव्हा नारद मुनी कृष्णाकडे गेले आणि तिथे मग जांबवती, सत्यभामा, रुक्मिणी या कृष्णपत्नींनी तर त्यांना गायन शिकवलंच, परंतु प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी सुद्धा त्यांना गायन कलेमध्ये पूर्णपणे पारंगत केलं.
0: वा वा, अहो किती सुंदर कथा आहे.
1: हो
0: अहो, जेव्हा प्रत्यक्ष कृष्णानेच त्यांना गाणं शिकवलं त्यांच्या सुरांबद्दल काय प्रश्नच नाही.
1: खरंय ना. आणि म्हणून तर त्यांनी अवघ्या भूतलावरती भक्तिरसाची बीज पेरलेली आहेत.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. कविताजी, तुमचे नारद पुराण काही संपेल असं वाटत नाही मला का. अहो त्यांचं कर्तृत्वच एवढं मोठं
1: आहे. अगदी बरोबर.
0: की आपल्याला वेळ हा पूर्ण शक्यच नाही. पण आता श्रोत्यांना आपण सांगूयात की आत्तापुरती आपण रजा घेऊ आणि पुन्हा परत भेटूयात.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 56। श्रोते हो, आपल्या मराठी माणसांच्या मनामध्ये काही गाणी अशी काही खोल रुजली गेली आहेत की ती गाणी आपल्या कानी पडली की आपले कान तृप्त होतात, मन शांत होते, ती गाणी आपण परत परत ऐकत राहतो। अशीच काही चिरंतन नॉस्टॅल्जिक गाणी आपल्यासाठी घेऊन येत असतो मी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात। मंडळी, स्वर्गीय गायन, काव्याची समज, शब्दोच्चारांची स्पष्टता आणि संगीताचं सखोल ज्ञान यांचा अपूर्व संगम असलेली अलौकिक प्रतिभा म्हणजे स्वरतीर्थ सुधीर फडके, मराठी संगीत सृष्टीमधील एक आढळ तारा म्हणजे संगीतकार आणि गायक बाबूजी उर्फ सुधीर फडके। त्यांनी मराठी संगीतात अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे। ते गायक तर उत्तम होतेच, पण एक संगीतकार म्हणून देखील त्यांची प्रतिभा कमालीची उच्च कोटीची होती। मित्रांनो, चिरंतन गाणी या कार्यक्रमात आजपासून आपण आस्वाद घेणार आहोत बाबूजी सुधीर फडके यांनी गायलेल्या काही निवडक सुंदर द्वंद्व गीतांचा। आजच्या भागात ऐकूया सुधीर फडके यांच्यासह आशा भोसले यांनी गायलेली काही धुंद मधुर अशी निवडक प्रणय गीत। अक्षरे केवळ तीनच बाबूजी, पण सातही सूर त्यात ओतप्रोत भरलेली, प्रत्येक स्वर सच्चा आतून आलेला, त्यांचं प्रत्येक गाणं म्हणजे एक आगळा अनुभव असतो, कारण तिथं प्रतिमेला नाही तर प्रतिभेला महत्व असतं। स्वरतीर्थ सुधीर फडके यांचा जन्म दिनांक 25 जुलै 1919 रोजी कोल्हापूर येथे झाला। त्यांचं मूळ नाव होतं राम रामचंद्र। त्यांचा कुमारवयापासूनच गाण्याकडे ओढा होता। सुधीर फडके यांचे वडील विनायक वामन फडके हे कोल्हापुरातील नामवंत वकील होते। संगीत आणि साहित्यप्रेमी असलेल्या फडके वकिलांच्या घरी ग्रामोफोन रेकॉर्डचा उत्तम संग्रह होता। राम याच तबकड्या नेहमी ऐके आणि त्याच त्याच्या गुरु बनल्या। वयाच्या 7व्या वर्षी वडिलांनी त्यांना गायनाचार्य पंडित वामनराव पाध्ये यांच्याकडे संगीत साधनेसाठी पाठवलं। वयाच्या 11व्या वर्षी पाध्येबुवांनी रामला कोल्हापुरात भरलेल्या गांधर्व महाविद्यालयाच्या परिषदेत गायला लावलं आणि या लहान पोरानं आपल्या गायकीनं साऱ्यांना मंत्रमुग्ध केलं। रसिक हो, सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेल्या प्रणय गीतांच्या आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करूया 1961 या वर्षी प्रदर्शित झालेल्या कलंक शोभा या चित्रपटातील कवयित्री शांता शेळके यांच्या एका सुंदर गीतानं। संगीत आहे सुधीर फडके यांचं। चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे नायक सूर्यकांत आणि नायिका जयश्री गडकर यांच्यावर। आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे, स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे। कवयित्री शांता शेळके यांनी या गीतातील प्रत्येक कडव्यातून प्रेमाचे सौंदर्य, सर्जनशीलता, कृतज्ञता यांची अनुभूती दिली आहे। हे गाणं फक्त एक गीत नाही तर ती एक आत्मीय अनुभूती आहे जी प्रेमाच्या चैतन्याला संपूर्ण उत्कटतेने व्यक्त करते आहे। हे गीत म्हणजे प्रेमाच्या, कृतज्ञतेच्या आणि नव्या अनुभूतीच्या गूढस्पर्शी भावनांचं अत्यंत नाजूक शब्दचित्र आहे। चांदणं ही जणू उन्हात लाजून हास्य करतंय इतकी अवर्णनीय पण झपाटून टाकणारी प्रेमाची अनुभूती आहे या गाण्यात। या गीतात प्रत्येक कडव्याच्या शेवटाला तुझ्यामुळे हा शब्दप्रयोग पुनरावृत्त होत असून तो गाण्याचा आत्मा आहे। या तुझ्यामुळे या शब्दाचा बाबूजी आणि आशाताई या दोघांचा उच्चार बघा किती वैविध्यपूर्ण आहे ते। मित्र हो,
हे गाणं ऐकताना शब्द नव्हे तर भावना बोलू लागतात. चला तर हे अमर प्रेमगीत अनुभवूया. आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे.

यानंतर ऐकूया नायक विक्रम गोखले आणि नायिका पद्मा चव्हाण यांच्यावर चित्रित केलेलं दिनांक 7 मार्च 1973 रोजी प्रदर्शित झालेल्या अनोळखी या चित्रपटातलं प्रेमाच्या एकांताचं एक धुंद प्रेमगीत. गीतकार जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं हे गीत स्वरबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी, गायला आहे सुधीर फडके यांच्यासह आशा भोसले यांनी. या गीताची सुरुवातच एकांताच्या धुंदीनं होते. धुंद एकांत हा प्रीत आकारली, सहजमी छेडिता तार झंकारली. मनाच्या अंतकरणात एक कोमल गोड संवेदना उमलते. प्रेमाचं फूल उमलण्याआधी ती एक कळी असते, त्यातून फुलाबरोबर उगवतं भावनांचं नीतळ प्रस्फुटन. प्रेमाच्या रोमांचक स्पंदनाने मन गाण्यात गुंतलं जातं. हे गीत प्रेमाच्या स्वप्नरसात भिजलेल्या क्षणांना स्वरांमध्ये ओढून नेतं. जगदीश खेबुडकर यांच्या शब्दातून निसर्ग आणि प्रेमाचा एक अनोखा सुसंवाद निर्माण होतो आणि सुधीर फडके यांच्या संगीतानं ती अनुभूती स्वरांच्या रंगात रंगवली गेली आहे. बासरी सतार यांच्या संवादाच्या मनमोहक लहरींमुळे संपूर्ण गाण्याला धुंद स्वप्नवत अशी भावस्थिती प्राप्त होते. गाण्यात हळुवार प्रेमांची आंदोलनं सतारीच्या साथीने बघा कशा सुरेल गिरक्या घेत आहेत. गाण्याची सुरुवात होते सुरेख बासरीच्या लकेरीने. या लकेरीला फार उंच जाऊ न देता सुरू होणारा सतारीचा नियंत्रित टप्पा खालच्या पट्टीवर येऊन स्थिरावतो आणि गाण्याचा मूड अचूक पकडतो. पुढच्याच क्षणी बासरी आपला पुढचा भाग पूर्ण करते आणि सतार बासरी एक लढीवाळ गिरकी घेत सुरेखपणे समेवर येतात. इथं रिदम सेक्शन म्हणजे फक्त तबला सुरू होतो. या ओपनिंग नंतर पुन्हा एकदा बासरी आणि सतारीचा सुरेख इंटरल्यूड आहे. यातला पहिला भाग बासरीचा आहे आणि दुसरा भाग सतारीच्या ताब्यात आहे. दुसऱ्या कडव्याच्या इंटरल्यूडला मात्र नेमकं उलट केलं आहे. पहिला भाग सतारीचा आहे आणि नंतर बासरीचा. या गीताच्या युगुल गायनामधील आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात कोमलता, विश्वास, संवाद हे सर्व अनुभवता येतो. मित्रांनो, या गीतातील झंकारली या एकाच शब्दाच्या बाबूजी आणि आशाताई यांच्या उच्चारातील वैविध्य बघा किती सुरेख आहे.

मित्रांनो, हे आहे 1960 या वर्षी प्रदर्शित झालेल्या मधुसूदन कालेलकर यांची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन असलेल्या दत्ता कुलकर्णी निर्मित, दत्ता धर्माधिकारी दिग्दर्शित, जयश्री गडकर, सूर्यकांत, नीलम, राजा गोसावी, दामूअण्णा मालवणकर, शरद तळवळकर अभिनीत लग्नाला जातो मी या सामाजिक चित्रपटातील एक सुरेख प्रणय गीत। हे गाणं चित्रित झालं आहे नायिका जयश्री गडकर आणि नायक सूर्यकांत यांच्यावर। हे अतिशय तरल गीत गायलं आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी। गीत मधुसूदन कालेलकर यांचं, संगीत सुधीर फडके यांचं। हे गाणं म्हणजे केवळ एक प्रेमगीत नाही, तर ही एक अंतर्मनात उमलत असणारी रात्र आहे। शब्दांच्या पलीकडची भावना, सुरांच्या छायेत विरघळलेली प्रेमगंधी अनुभूती आहे। रात्रीचा एक नाजूक क्षण, चांदणी रात्र, मंद झुळूक आणि चंदेरी गंध, त्या गंधात कुणीतरी कोणाला तरी आठवतंय मनाच्या खोल तळाशी। ही रात्र फक्त बाहेर नाहीये, तर ती आत मनात उतरलेली आहे। प्रेमी जीवांची प्रीती डोळ्यांनीच व्यक्त होते आहे, शब्दांची गरजच नाही तिथं, नजरेतूनच सगळं हितगुज उमटतंय। ही भावना नाजूक आहे, अबोल आहे, तरल आहे आणि म्हणूनच ती अधिक प्रभावी आहे। मिलनाच्या स्वप्नात मनाचं चित्ताचं कोंदण फुलून येतं, त्या चिंतनात सुद्धा तूच हवा हवासा वाटत राहतो आहेस। चला मंडळी, त्या धुंद चांदण्यात आपणही स्वतःला एक क्षण हरवूया आणि ऐकूया। रात चांदणी गंध चंदनी आज लोचनी।

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्या सोबत मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्यासह आशा भोसले यांनी गायलेली काही धुंद मधुर निवडक प्रणय गीत. रसिक हो, आयुष्यात कधी कधी प्रेमाची एखादी भावना हळूच मनात जागते आणि आपल्याला कळतही नाही की ती भावना मनाच्या प्रत्येक कप्प्यात केव्हा अगदी नकळत अलगत पसरली आहे. ते प्रेम हे कधी स्पष्ट बोलून दाखवावं लागतच नाही. यापुढील प्रेमगीत प्रेमाच्या सुरुवातीच्या लहरींच्या त्या क्षणांना व्यक्त करतात जे आयुष्यभर मनाच्या कुपीत जपून ठेवायचे असतात. प्रेमामुळे संपूर्ण अस्तित्वात वसंत फुलांचं प्रस्फुटन होताना दिसतं. प्रेमाच्या या मधुर क्षणांना कवयित्री शांता शेळके यांनी कमालीच्या सूक्ष्मतेने पण अत्यंत प्रभावीपणे शब्दबद्ध केलं आहे आणि संगीतकार सुधीर फडके यांनी त्या शब्दांना दिलेलं संगीत म्हणजे जणू त्या भावना जिवंत होण्याची अनुभूती. चला तर मंडळी त्या पहिल्या नजरेच्या आठवणीत हरवूया, त्या अनोळखी गूढ ओढीत जिथं कुणी कोणाला कसे जिंकले हेच कोणाला कळत नाहीये. ऐकूया हे अतिशय हळवं आणि मोरपिसाच्या स्पर्शासारखं हलकं मनाला खोलवर भेटणारं प्रेमगीत. आवाज आशा भोसले आणि सुधीर फडके, संगीत सुधीर फडके, चित्रपट कलंक शोभा. तुला न कळले मला न कळले कसे प्रीतीचे धागे जुळले.

श्रोते हो, काही गाणी आपल्या मनात कायमचं घर करून असतात, ती त्यांच्यातल्या काव्यामुळे, गोड चालीमुळे आणि सुमधुर गायनानं. असंच एक गीत आपल्या सर्वांच्या मनात साठून राहिलं आहे, ते म्हणजे राग यमन या रागात स्वरबद्ध केलेलं 1970 या वर्षी प्रदर्शित झालेल्या राजदत्त दिग्दर्शित, अरुण सरनाईक सुरेखा अनुपमा अभिनीत धाकटी बहीण या चित्रपटातलं हे मधुर असं प्रणय गीत. हे गीत आहे जगदीश खेबूडकर यांच्या शब्दानं धुंद करणारं, सुधीर फडके यांच्या संगीतानं मुख्या भावना जागवणारं, आशा भोसले

तोडवा दिला आहे तर आशा भोसले आणि सुधीर फडके बाबूजींच्या आवडत्या यमन रागातलं हे युगुलगीत या गीतातील कळ्या उमलवत जातं आणि फुलांच्या बागेत प्रीती फुलवून अमृत प्राशनाचा चांदण्यांच्या साक्षीचा बहाणा सुखाच्या उखाण्याच्या रूपानं सादृश्य करत. या चित्रपटातील नायक अरुण सरनाईक एक गुन्हेगार आहे. नायिका अनुपमा त्याला सुधारण्याची प्रतिज्ञा करते आणि त्याला सुधारून दाखवते. तिच्या या आनंदाच्या भरात ती हे गाणं निसर्गरम्य वातावरणात गाते आहे. व्यसनाच्या गर्तेत बुडालेला आपला प्रियकर पुन्हा मिळाला आहे. त्याच्या जीवनामध्ये नीतीची बाग फुलून आली आहे आणि म्हणून माझ्या जीवनात पुन्हा एकदा सुखाचा उखाणा आला असं सांगणाऱ्या नायिकेचं ते गूज आहे. या गाण्याच्या निर्मितीची कथा सांगताना गीतकार जगदीश खेबुडकर सांगत, या गाण्याची राग यमन या रागातली चाल त्यांना आधी ऐकवण्यात आली होती आणि चित्रपटातली गाण्याची पार्श्वभूमी सांगून त्यावर गाणं लिहायला सांगितलं. त्यात पहिल्या ओळीत आधी दोन अक्षर, नंतर तीन, नंतर परत दोन आणि शेवटी तीन अक्षर हवीत. दुसऱ्या ओळीत मात्र चार दोन दोन चार असा अक्षरांचा क्रम हवा असल्याचं सांगितलं गेलं. शब्द काव्यात्मक आणि प्रेमळ असावेत आणि गाण्याचं चित्रण निसर्गरम्य वातावरणात होणार आहे असंही सांगितलं गेलं. जाताना दिग्दर्शक राजदत्त म्हणाले, असं गाणं लिहा की श्रोते धुंद झाले पाहिजेत. आणि किमिया बघा खेबुडकरांची, गाण्याचे शब्द तयार झाले. धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना, शब्द रूप आले मुक्या भावनांना.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या बाबूजी सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेल्या काही निवडक प्रणय युगुल गीतांचा

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे। भागदंश 13वा दशक 16वा समास 7वा महद्भूत निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। वायु एकटाच नाना देह धारण करतो, एकटाच परोपरीने नटतो, त्याच्याशिवाय दुसरी नाट्यकला नट कलाकार दुसरा कोणी नाही। तो एकटाच बहुरूपी आहे, तो बहुसाक्षेपी आहे, बहुरूपाद्वारे बहु प्रताप करणारा आणि फसवणारा आहे। तो एकटाच कसा विस्तारला, दाम्पत्य नसताना कसा विस्तारला, हा बहुमिध तमाशा कसा असतो हे एक आश्चर्य आहे। स्त्रीला पुरुष हवा आणि पुरुषाला स्त्री हवी असा दोघांचा आवडीचा संतोष असतो। स्थूळाचं मूळ लिंग असतं, सूक्ष्म देहातील वासनेमुळे भेद निर्माण होतो, त्याच्यावर सगळं जग चालतं। पुरुषाचा जीव स्त्रियांच्या जीवामध्ये जातो, अशा प्रकारची उठाटे होते, पण या सूक्ष्म देहातील वासनेचा गुंता उलगडला पाहिजे। स्थूल गोष्टींमुळे भेद वाढतो, सूक्ष्मामध्ये सगळंच भेद नसलेलं अशा प्रकारचं बोलणं निश्चितपणे प्रत्ययाला आलं। बायकोने बायकोला भोगलं असं कधी घडत नाही, बायकोच्या अंतरी पुरुषाचं ध्यान लागलं। स्त्रीला पुरुष, पुरुषाला वधू अशा प्रकारचा हा संबंध आहे। यामुळे सूक्ष्म संवाद आहे, तो सूक्ष्मद्वारेच व्यक्त होतो। पुरुषाच्या ठिकाणी जी इच्छा ती म्हणजे प्रकृती, प्रकृतीमध्ये जी मीपणाची जाणीव असते ती म्हणजे पुरुष, म्हणून त्याला प्रकृती पुरुष म्हणतात। पिंडावरून ब्रह्मांड पाहावं, प्रचितीने प्रचिती घ्यावी, उमजलं नाही तरी विचार करून समजून घ्यावं। मूळ मायेतच सगळ्यांच्या उगमामध्ये द्वैत आहे, त्यामुळे ते भूमंडळात आलं आहे। भूमंडळ आणि मूळ आहे ते नीट पाहावं। श्रोत्यांचा मोठा आक्षेप होता तो इथे दूर झाला। प्रकृती आणि पुरुष यांचं वेगळेपण जे आहे ते स्पष्ट झालं असं समर्थ म्हणतात। इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे महद्भूत निरूपण नाम समास सप्तम समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 16व समास 8वा आत्माराम निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। जय श्रीराम। ज्याच्यामुळे मती स्फूर्ती पावन होते, लोक आत्म्यात स्तवन करतात, अशा मंगलमूर्ती गणपतीला नमन करूया। त्याच्यानंतर वागेश्वरी सरस्वतीला नमन करूया। ती आत बाहेर प्रकाश निर्माण करते, तिच्या उपस्थितीमुळे नाना विद्यांचं आकलन होतं। सगळ्या जणांमध्ये रामनाम हे उत्तमात उत्तम असं आहे, ते घेतलं असता श्रम नाहीसे होऊन विश्राम मिळतो। चंद्रमौळी म्हणजे शंकर देखील हे नाम घेऊन सुखी झाला असा नामाचा महिमा थोर आहे। त्याचं रूप हे उत्तरोत्तर श्रेष्ठ आहे। राम हा परात्पर परमेश्वर त्रैलोक्य धारण करणारा आहे। आपण आत्माराम ज्याला म्हणतो तो चहूकडे आहे, लोकांना जिथं वावडा आहे तिकडे सुद्धा तो आहे। आत्मा नसला तर मृत्यू होतो। जीवात्मा शिवात्मा परमात्मा जगदात्मा विश्वात्मा गुप्तात्मा अंतरात्मा सूक्ष्मात्मा देव दानव आणि मानवामध्ये असतो। जन्म मृत्यूचा क्रम व्यावहारिक मार्ग अवतार पंक्तीची चालते बोलती गती आत्म्यामुळे आहे। ब्रह्मादिक निर्माण होतात आणि जातात। नादरूप ज्योतिरूप साक्षरूप सत्तारूप चैतन्यरूप सस्वरूप दष्टारूप आत्मा असल्याचं जाणावं। नरोत्तम वीरोत्तम पुरुषोत्तम रघुत्तम सर्वोत्तम उत्तमोत्तम नाना खटपट आणि चटपट नाला लटपट आणि झटपट। आत्मा नसला तर सगळीकडे सगळं सपाट। आत्मा नसेल तर वेडे कुडे। शरीरामध्ये आत्मा नसेल तर शरीर म्हणजे केवळ थंडगार शव। आत्मज्ञानी माणसाला मन समजतं, लोकांमध्ये तो आत्मा पाहतो। भवन किंवा त्रिभुवन आत्म्याशिवाय ओस आहे। अत्यंत सुंदर आणि चतुर हे आत्म्याद्वारे जाणता येतं। आत्मा नसेल तर सगळीकडे उभय लोकांमध्ये अंधकार आहे। सर्वांगी सिद्ध सावध नाना भेद नाना भेद आणि आनंद या आत्म्यामुळे आहे। रंग असो रंक असो किंवा ब्रह्माधिक असो आत्माच सर्व चालवतो। हा नित्य अनित्य विवेक कोणीही पाहावा। ज्याच्या घरी पद्मिनी नारी असली तरी आत्मा आहे तोवर तो तिची आवड बाळगतो। आत्मा शरीरातून गेला तर तेज कसं राहील। आत्मा दिसत नाही भासत नाही, बाह्य आकारावरून त्याचा अंदाज करता येत नाही। मनाच्या कल्पना या आत्म्यामुळे उद्भवतात असं समर्थ आत्मारामाचं वर्णन करीत आहेत। जय जय।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.

0: साध्याला साधन मानतो म्हणून आपलं चुकतं. एका गृहस्थाला मुलाबाळांसह मुंबईला जायचं होतं. आता आगगाडीत बसायला मिळेल या आनंदात मुलं गाडीत बसली, पण मुंबईला जाण्यासाठी गृहस्थ गाडीत बसला आणि गाडीतून उतरताना मुलांना वाईट वाटलं. त्या गृहस्थाला नाही तसं वाटलं. वशिष्ठांनी रामाला सांगितलं की रामा, तू प्रपंचात वागताना अंतर्यामी निस्संग राहा. मी देह नसून आनंदरूप आत्मा आहे, निस्संग आहे, ही दृढ भावना ठेवून प्रपंच करावा. जमीन सोडून कोणाला राहता येत नाही, त्याप्रमाणे प्रपंच कोणाला टाकता येत नाही, पण त्यात राम करता मानून वागणारा तो पारमार्थिक, मी करता असं मानून वागणारा तो प्रापंचिक. मी करता असं म्हणूनही जर प्रपंच दुःखरूप राहतो, सुखरूप होत नाही, तर त्याचा करता मी नाही हे सिद्धच झालं. प्रपंच हा अर्धवटच आहे, पूर्ण फक्त राम आहे. मिठाचं पोतं कितीही धुतलं तरी त्याचा खारटपणा जात नाही, तसं प्रपंचाचं आहे. म्हणून परमार्थ हे ध्येय ठेवून सुलभ असं साधन जे नामस्मरण, ते अखंड करावं. प्रपंचात आपण किती कष्ट करतो तितका मोबदला मिळत नाही, तरीही कष्ट करतो. परमार्थात तसं नाही. परमार्थ जितका जितका करावा तितकं तितकं समाधान अधिकाधिक असतं. आयुष्यभर प्रपंच केला तर मृत्यूसमयी सुद्धा प्रपंचच आठवेल. म्हणून प्रपंचाचा हव्यास धरू नये. प्रपंचातल्या वस्तू आज ना उद्या जाणार हे जाणून त्यांच्याबाबत अलिप्तपणानं वागावं. ही वृत्ती अभ्यासानं आणि वारंवार विचारानं वाढवावी. प्रपंचात प्राप्त झालं त्याचा हर्ष न करावा, गेल्याचा शोक न करावा, देह प्रारब्धावर टाकावा. हे साधायला एक मोठी परिणामकारक आणि सोपी युक्ती आहे. आपण रामाचं व्हावं, राम ठेवील तसं समाधानानं राहावं. हे सर्व विश्व आणि अखिल प्रपंच ईश्वराचा आहे, तो ज्याचा त्याला देऊन टाकून मोकळं व्हावं. सर्व ईश्वराचं आहे, माझं काही नाही असं समजणं म्हणजे ईश्वरार्पण करणं आहे. आपण भगवंताचे झालो तर सुखी होऊ, नाहीतर दुःखी होऊ. धान्यातले दगड, माती, पाकड निवडून बाजूला काढून धान्य जे सार ते घ्यावं. त्याचप्रमाणे अहंकाराचे खडे, ममत्वाची माती आणि विकारांचे पाकड आत्मस्वरूप परमार्थामध्ये मिसळल्यानं दुःखरूप प्रपंच होतो. ते प्रपंचातून निवडून टाकले म्हणजे जे उरेल ते सगळं सुखच. रामा, सर्व तुझंच आहे, तू देशील ती घेईन अशी भावना ठेवावी आणि यानंच अत्यंत समाधान होतं. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: तेव्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत आपल्या अनोख्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सिंधी लोकांच्या यशाचे रहस्य. आणि आजही आपल्या सोबत आहेत अनिरुद्ध जोशी सर. तर सर, मागच्या भागात तुम्ही आम्हाला म्हटलं होतात की पुढच्या भागात एक अतिशय छान किस्सा सांगेन, तर ह्या किस्स्यानेच आजच्या आपल्या भागाला आपण सुरुवात करूया. तर काय आहे तो किस्सा?
1: मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की माझ्या लहानपणी मला व्यापार बद्दल आकर्षण होतं, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट घडली अशी. मी दुसरीच असताना थोडा एकटा फिरायला लागल्यावरती माझ्या वडिलांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये अर्ज लिहून द्यायला सांगितलं. त्यांनी येऊन ते कामावर जाणार नव्हते, त्यांना ताप आला होता थोडा म्हणून. तर तिथे ऑफिसमधले ते साहेबांना वडिलांकडून काहीतरी महत्वाचं काम करून घ्यायचं होतं. अकाउंट्स डिपार्टमेंटला होते. काय झालं त्यांच्या वडिलांना, काय नाही आल्या, असं तोंड वाकडं करून जरा विचारलं. तर म्हणजे माझ्या लक्षात आलं की हे कोणाचे तरी दास आहेत, कोणाच्या तरी अंडर काम करत आहेत, अन्सरेबल आहेत कॉर्पोरेट.

0: भाषेत म्हणजे वडिलांना दुसऱ्याच्या अंडर काम करावं लागतं. आपण खुद का काम करेंगे, आपण किसी का अंडर नाही काम करेंगे, हे मला इयत्ता चौथीत जाणवलं होतं. चौथीच्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये आमच्या परिचयातला एक दिलीप वैद्यनाथचा माझ्या वडिलांचा नातेवाईक आहे, त्यांचा मामे भाऊ, तो आमच्या घरी उठण्याच्या पुढे आणि तेलाची बाटली घेऊन आला होता. तर माझ्या आईला दाखवलं, त्यांनी वहिनी म्हणे दिवाळी आहे, उठण्याची पुढे घ्या, तेलाची बाटली आहे सुगंधीतील, माडेवा आवडेल. आईने घेतलं होते. त्या दरम्यान मला हे उठण्याच्या पुढे कुठे विकले जातात अन्य ते समजलं होतं. तर मी पुढच्या दिवाळी येण्याच्या आधीच त्या उठण्याच्या पुढ्या कुठे होलसेल मिळतात, 100 पुड्या घेतल्या तर काय भाव, एक विकले तर किती पैसे मिळतात, म्हणजे 100 पुड्या विकल्यावर किती पैसे होतात, हे मला 5वीत असताना अक्कल होती.
1: बरोबर.
0: आणि मी ती चौकशी केली तर 7.5 रुपये शेकडा आणि 8 रुपये शेकडा असे दोन प्रकारच्या पुड्या बाजारात होत्या. मी घरी आई वडिलांच्या परवानगी आणि या भानगडीतच पडलो नाही. माझ्या वर्ग शिक्षिका असलेल्या ज्या बाई होत्या पटवर्धन बाई, त्यांच्याकडे गेलो, ते माझ्या नातेवाईक पण होत्या, तर त्यांच्याकडनं मी 10 रुपये भांडवल मागितलं. त्यांना जर गंमत वाटली, भांडवल म्हणजे तूच शिकवलं मला गणित, त्या ताई म्हणायचो मी त्यांना, तूच मला गणित शिकवलं ना, भांडवल माझ्याकरता भांडवल लागतं, तर तुम्हाला 10 रुपये दे, मी तुला दिवाळी झाल्यावर परत करेन. आणि मग त्यांच्याकडनं 10 रुपये घेतले आणि त्या होलसेलर कडून 7.5 रुपये शेकड्याच्या पुड्या घेतल्या.
1: बर.
0: आणि पाहायचो मी की 15 पैशाला एक, समजा त्या जमान्यामध्ये काही पेरू असेल, कुठलं फळ असेल, तर दुकानदाराला बाई म्हणायचे 30 पैशाला दोन नाही, 4 आणायला 2 देतो का, तो म्हणायचा घे बाई चल. मला हे माहिती होतं की 15 पैशावाली वस्तू जर 2 वस्तू घेतल्या तर बाईची इच्छा असते की 30 न घेता 4 आणे घ्यावेत. आजकाल काय आपण तेच बघतो, 15 रुपये एमआरपी, 25 ला 2, 30 वर फुली मारून. हे मला त्याकडे ज्ञात होत, साल 1968-1970. तर मी काय केलं, त्या पुढीवर छापील किंमत नव्हती, तर मी 15 पैशाचा रबर शिक्का बनवून घेतला, 15.5 पैशाचा, आणि घरी स्टॅम्प पॅड होतं, त्याच्याने त्या आणलेल्या सगळ्या 7.5 रुपयाच्या पुड्यांवरती रबरी शिक्के मारले 15 पैशाचे. आणि दुसऱ्या दिवशी विकायला निघालो, ओळखी पळखीच्या लोकांकडे गेलो, 15 पैशाला 1, 30, 25 पैशाला 2, 25 पैशाला 2, आणि त्या पुढे विकल्या. जसे माझ्याकडे 7-8 रुपये गोळा झाले, त्यावेळेला पटकन आणखीन एक पुढचा पुडा घेतला, घरी घेऊन आलो, पुढचे शिक्के मारायला सुरुवात केली. तिसऱ्या दिवशी परत जेव्हा पुढचा पुडा घेऊन आलो, तेव्हा वडील रागवले, ए म्हणे काय चाललंय, म्हणलो धंदा करायचा, थांबायचं कशाला, अजून दिवाळीला 5-6 दिवस आहेत. वडील म्हणे ताईचे 10 रुपये परत द्यायचे, तू आता एक काम कर, आधी पहिले 10 रुपये बाजूला काढून ठेवून मग उरलेल्या पैशात काय करायचं ते करू. आणि मग संपत आल्या पुढ्या, वसुबारसही जवळ आली, आता म्हणे आणायचे नाही, शेवटच्या पुढे विकून टाक. तर त्या डब्यामध्ये 17 रुपये जमले होते. मी माझ्या वयाच्या 10व्या वर्षी 1968 साली मी 17 रुपये कमवले होते. त्याच्यामध्ये दहीपुलावरती साखरे स्टोर्स नावाचं भोलेशंकर मिठाई समोर एक दुकान आहे, आजही लोकांना माहिती आहे, त्या साखरे स्टोर्स मधून लाल रंगाचा आणि शर्ट आणि हिरव्या रंगाची पॅन्ट अशी त्या स्वस्ताईच्या जमान्यात 15 रुपयात पॅन्ट शर्ट मिळाली होती. आणि 2 रुपये जे उरले ते ज्या बहिणीने मला 10 रुपये दिले त्या बहिणीला मी भाऊबीजेला ओवाळणी 2 रुपये घातले होते.
1: क्या बात आहे, वा.
0: इतका माझा व्यापार डोक्यात सिंधी लोकांचा आदर्श ठेवून भिनलेला होता आणि मी त्याच्या आधारावरती ते केलं. ते पुढे जाऊन मी 10वीपर्यंत प्रत्येक वर्षी मी दिवाळीमध्ये उठण्याच्या पुढ्या, मग पुढे जाऊन मी तेलाच्या बाटल्या, साबण वगैरे तेही विकायला सुरुवात केला. असा मी प्रत्येक वेळी व्यापार करत आलो आणि सिंध्यांचा आदर्श ठेवून मॅट्रिक नंतर शिकायचं नाही हे ठरवलं. आणि मेन रोड वरती, मेन रोडची जी मशीद आहे तिच्या समोर, किरण मेडिकलच्या बाजूला विजेच्या खांबाच्या खाली 1-1 रुपयावाले पेन विकून मी आयुष्याची सुरुवात केली. आणि तिथपासून ते स्वतःची 3 चष्म्याच्या दुकानापर्यंत पोहोचलो. दुसरं सांगायचं म्हणजे 17 रुपये मी कमवले ना, तर 17 नव्हे तर मी जवळजवळ 18 किंवा 19 रुपये कमवले असतील असं म्हणता येईल. कारण मला लहानपणी जो इतर सिंधी मुलांबद्दल कुतूहल वाटायचं की त्यांच्या खिशात 5-10 पैसे असतात, ते पाहिजे तेव्हा गोळी खाऊ शकतात, चॉकलेट खाऊ शकतात, चिंगम, बुड्डी कबाल, बर्फ का गोळा या गोष्टी खाऊ शकतात, पाणीपुरीवाल्याच्या तिथे एकटा जाऊन खाताना दिसतात. तर त्यावेळेला जेव्हा मी ते आठवडाभर उठण्याच्या पुढे विकताना माझ्या खिशात पैसे खुळखुळत होते, त्यावेळेला त्या दुपारच्या वेळेला मी जाता जाता चिंगम खाल्ली, बुड्डी कबाल खाल्ला, बरोबर काय गोळा तर त्या दिवशी दिवाळीत मिळत असेल की नाही आठवत नाही, पण अशा ज्या काही फालतू गोष्टी 5 पैसे स्वतःच्या अधिकारात आई वडिलांच्या परवानगी विना खर्चायची जो आनंद होता तो सुद्धा मला त्यावेळेला मिळाला. त्यामुळे म्हटलं अरे इथं तर आपल्याला काही बंधन नाही, हे तर मजा असते, याचही तुला मला त्यावेळेला खूप आकर्षण आणि कौतुक वाटलं होतं. त्यामुळे मनोमन मी ठरवलं की मी व्यापार करणार आणि मी स्वतःचाच व्यवसाय करणार. म्हणजे मी सिंधी लोकांना जे आदर्श मानायचं होतं त्याच्यामध्ये ही सुद्धा एक ऍडिशनल गोष्ट त्यावेळेला माझ्या बाबतीत घडलेली होती.
1: क्या बात आहे, नक्कीच. आणि अतिशय बालमनाला सुखावणारा असा हा क्षण होता आणि ती आठवण तुम्ही आत्ताही सांगितली आणि आत्ताही तुमच्या चेहऱ्यावरती ज्या पद्धतीने समाधान आणि आनंद आलाय नक्कीच मी भावना समजू शकते आणि खूप छान वाटलं खरं तर हा किस्सा ऐकताना. तर तुर्तास आपण इथेच थांबूया, पण पुढच्या भागात आपण भेटणारच आहोत अनिरुद्ध जोशी सरांना. पण आत्तापुरतं इथेच थांबते.

0: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो दुग्धामृत या कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज सुद्धा आपल्या इथे आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी स्टुडिओत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. डॉक्टर, आज सुद्धा अनेक प्रश्न घेऊन आम्ही तुमच्या समोर हजर झालेलो आहोत आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते.
1: धन्यवाद.
0: डॉक्टर, आपण मागच्या एका भागामध्ये स्तनपान किंवा त्याच्या संदर्भात असलेल्या गैरसमजुतींबद्दल चर्चा केली होती. स्तनपानाबद्दलच्या असलेल्या या गैरसमजुतींमुळे पुष्कळ ठिकाणी आजही बऱ्याचदा आपल्याला घरगुती काहीतरी उपचार केलेले दिसतात किंवा बरेच आयक्यू माहितीवरनं काही घरगुती उपचार केले जातात. तर याच्याबद्दल तुम्हाला काही अनुभव आहे का?
1: अगदी खरंच ही शेअर करण्यासारखी गोष्ट आहे. गैरसमजुतींच्यामुळे घरगुती उपचार करून प्रॉब्लेम निर्माण झालेल्या कितीतरी माता माझ्याकडे येतात. याच्यासाठी मी एक केस शेअर करते. बरं का?
0: बर.
1: माझ्याकडे एक बाळ लूज मोशन्स होतात, खूप रडतं, अशक्त आहे, वजन वाढत नाही, अशा सगळ्या कारणांसाठी माझ्याकडे आणलं गेलं.
0: अच्छा.
1: मी त्या बाळाला चेक केलं आणि मग त्याच्यानंतर माझी अशी पद्धत आहे की ब्रेस्टफीडिंग कसं चालू आहे ते बघायचं. मी मातेला सांगितलं की तू मला प्यायला घेऊन दाखव. तिने बाळाला प्यायला घेण्यासाठी छाती उघडली आणि जे काही मी बघितलं भयंकर होतं. तिच्या दोन्ही ब्रेस्टना बेसला दोरा बांधलेला होता, करकचून दोरा बांधलेला होता निपलला, आणि निपलला दोरा बांधून निपल बाहेर काढायचा प्रयत्न केला होता. घरी चिमट्यांनी धरून धरून निपल ओढायच्या म्हणे, आणि मग तसं पकडून ठेवलं एकीनं तिला दोरा बांधला. त्यावेळेला ती किंचाळत होती, रडत होती असं तिने सांगितलं. आणि मग हे सगळं करताना तिला जी काही जखम झाली, त्याच्यामध्ये ॲप्सेस झाला, त्याचा अतिशय वास येत होता, असं सगळं काही झालेलं होतं. आणि त्याच्यात ॲप्सेस झाल्यामुळं ते सगळं इन्फेक्टेड, खराब सगळं असं ते बाळाच्या पोटात चाललेलं होतं. तर अशा कितीतरी केसेस चुकीचं काहीतरी करून माझ्यापर्यंत येतात. दुसरी एक केस मी सांगते की त्यांचा असा समज होता की छाती पिळून पिळून दूध वाढतं, आणि म्हणून इतकं काही तिच्या छातीचं मसाज केलं होतं. एकतर पहिले 3 दिवस त्यांनी दूध, चिक दूध खराब आहे असं समजून टाकून दिलं, पाजलं नाही बाळाला, बाळाला शेळीचं दूध पाजलं. आणि मग 3 दिवसानंतर तिची छाती एकदम दगडासारखी कडक झाली. मग त्या कंडिशनमध्ये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं तिला शेक दिला. आता एंगॉजमेंट झाल्यावर गरम शेक दिला तर ती एंगॉजमेंट अजून वाढणार.
0: अच्छा.
1: मग गरम शेक दिला आणि मग त्यांनी वेगवेगळ्या सगळ्यांनी असं मालिश केलं, आणि मालिश करून करून त्यांना तर काही दूध काढायची प्रोसिजर माहिती नव्हती. स्तनातून दूध काढायला सुद्धा एक सायंटिफिक पद्धत आहे ती त्यांना माहिती नव्हती. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी तिला मालिश करायचा प्रयत्न केला, ज्या पद्धतीनं त्यांनी दूध काढायचा प्रयत्न केला, त्यामुळं तिला एवढ्या जखमा झाल्या, त्याच्यामध्ये ॲप्सेस झाला, तिला मॅस्टायटिस, ब्रेस्ट ॲप्सेस असं सगळं झालं. आणि मग तिला ते सगळं मला ट्रीट करायला लागलं, बाळाला लॅचिंग करायला त्यानंतर शिकवायला लागलं. नंतर मग एक साधारणतः 8-10 दिवसानंतर तिचं सगळं सुरळीत चालू झालं, ती बाळाला स्तनपान करायला लागली. पण ती ज्या काही त्रासामधून गेली तो ह्या गैरसमजुतींच्या पायात होता. गैरसमजुती एवढ्या जास्त त्रासदायक होत्या की तिला ते सगळं सहन करायला लागलं. आता दुसरी एक केस सांगते. माझ्याकडे एक मदर आली होती, तिच्याबरोबर तिची सासू, आई, तिची आजी अशा सगळ्या बायका होत्या. आणि मग तिचं काही वजन वाढलेलं नव्हतं, बाळ 1 महिन्याचं झालं होतं, पण ती एकदम बारीक दिसत होती, बाळाचंही वजन वाढलं नव्हतं. मग मी तिचा आहार काय आहे ते विचारलं तर त्यांनी सगळ्यांनी अगदी आळीपाळीनं सांगायला सुरुवात केली. डॉक्टरांनी खरंच अगदी पाणीदार देतो, आम्ही अजिबात तिला काही घट्ट देत नाही. आम्ही अगदी म्हणजे 1-2-3 पालकची पानं किंवा 4-5 मेथीची पानं आणि त्याच्यामध्ये चांगलं ग्लासभर पाणी घालतो, किंवा तिला पेज बनवली तर ग्लासभर पाणी नाही, पोहे खायचा चमचाभर पीठ अशी पेज बनवतो. आम्ही जसं द्यायला पाहिजे तसंच देतो डॉक्टर, आम्ही अजिबात घट्ट अन्न देत नाही, चुरून मुरूनच खाते ती. आणि किती खाते डॉक्टर, तिचं वजन खूप वाढलं तर पुढे कसं होईल ना, म्हणून आम्ही तिला आपली एक अर्धी भाकरी देतो किंवा पोळी खाल्ली तर एक पोळी देतो.
0: बरं.
1: आणि भात अजिबात देत नाही कारण तिचं वजन वाढेल वगैरे म्हणून आम्ही भात नाही देत तिला. तिला जसं द्यायला पाहिजे तसंच देतो डॉक्टरांनी. आता जे पण ऐकतायत त्या सगळ्यांनी नीट कान देऊन ऐका. हे सर्व काही नाही करायचं हे अत्यंत चुकीचं आहे. चुरूनमुरून खा तुम्ही पण पाणीदार नाही खायचं ना. तुम्ही छान घट्ट भाजीचा रस्सा करू शकता, दाटसर रस्सा करू शकता. पोळी चुरायला पाण्याचाच रस्सा कशाला, पोळी चुरायला दाट रस्सा चालतो ना. किंवा अर्धीच पोळी ना अर्धीच भाकरी एवढ्यावरती तिचं कसं काय होणार. उलट जेव्हा माता स्तनपान करत असते तेव्हा तिने दोन माणसांचं खाणं खाल्लं पाहिजे, म्हणजे एक तिच्या स्वतःसाठी आणि एक बाळाचं दूध तयार होण्यासाठी. पण हे तर उलट आणखीन कमी देत होते तिला. तर असं त्याच पेशंटचं असं नाही, तर असा अनेक पेशंटकडून मला फीडबॅक मिळतो की ते असं पातळ खाऊ घालतात, पाणीदार खाऊ घालतात, पेजा पण पाणीदार बनवतात. तर असं नाही, तुम्ही पेज बनवण्यापेक्षा शिरा बनवा, उकडपेंडी बनवा. प्लस खूप सारे लोक भात खाऊ घालत नाहीत, वरण भात खायलाच पाहिजे ना. त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये मिळून सर्व अमायनो ॲसिड जातात, त्यामुळं वरण भात खायला काहीच प्रॉब्लेम नाही. असा चौरस आहार जर गेला, वरण भात भाजी पोळी असं सगळं जर का खाल्लं तर दूध चांगलं येईल. चौरस आहार गेल्याशिवाय ती माता जर कुपोषित राहिली तर अर्थातच दूध पण छान तयार नाही होणार. ती बाळाला कसं पाजणार, ती ॲनिमिक असेल तर बाळ कसं हेल्दी होणार, या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे.
0: नक्कीच.
1: त्यामुळं मी पुन्हा पुन्हा सगळ्यांना सांगते की व्यवस्थित दाट रस्स्याचं खा तुम्ही. तुम्हाला चुरून खायचं आहे चुरून खा, पण दाट रस्सा करा. मग दाट रस्सा करायला तुम्ही डाळ लावू शकता, मुगाच्या डाळीचं पीठ लावू शकता, तुम्ही काही करा, पण असं पातळ पाणीदार जेवण देऊ नका.
0: बर, नक्कीच डॉक्टर. थोडक्यात याच्यातनं हेच आपण सांगू शकतो की किती जरी आपण पुढे गेलेलो असलो किंवा किती जरी आपण प्रगती केलेली असली तरी सुद्धा, मुली जरी शिकलेल्या असल्या, घरातलं वातावरण जरी सुशिक्षित असलं तरीसुद्धा बऱ्याचदा जुन्या काही समजुती म्हणू देत किंवा इतर काही आयक्यू माहितीवरनं बऱ्याचदा घरगुती काही उपचार केले जातात. अर्थात त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे त्यावेळेला माहिती नसतं, पण तसं घडू शकतं असंही आपल्याला आढळू शकतं. आणि अर्थातच त्याच्याबद्दल तुम्ही छान मार्गदर्शन करताय. आता असंच बाळाच्या झोपेबद्दल पण काही गैरसमजुती असतात का, तर त्याच्याबद्दल आपण श्रोत्यांना काय सांगू शकाल?
1: हो, आहेत. तर बऱ्याच मातांना म्हणण्यापेक्षा बाळाच्या आजी लोकांना असं वाटतं की बाळाने खूप झोपून राहिलं पाहिजे. आणि जे बाळ झोपत नाही त्याचं पोट भरत नाही ही मोठी गैरसमजूत आहे. आणि मग बाळ झोपत नाही म्हणून त्याला फॉर्म्युला चालू केला जातो किंवा त्याला झोळीत टाकून जोराजोरात हलवलं जातं.
0: बर.
1: किंवा त्याला अतिशय कडक पाण्याने आंघोळ घालून एकदम टाईट गुंडाळून झोळीत टाकून हलवलं जातं. अशा सगळ्या चुकीच्या समजुतींमुळे बाळाच्या वाढीवरती पण दुष्परिणाम होतात. पहिली गोष्ट अशी की आईचं दूध पिणाऱ्या बाळाला आईचं दूध पटकन पचतं, त्यामुळं बाळ वारंवार प्यायला मागतं आणि ते तासन तास झोपून राहत नाही. याच्या उलट फॉर्म्युला पिणारं बाळ चार तास झोपून राहतं, त्यामुळं झोप हा क्रायटेरिया पोट भरण्यासाठी नाही. दुसरी गोष्ट म्हणजे बाळ आंघोळ करून एकदम टाईट गुंडाळून झोपवून टाकणं ही खूप छान गोष्ट सगळ्यांना वाटते, चार पाच सहा तास बाळ झोपतं बर का आंघोळीनं, पण हे सुद्धा चुकीचं आहे. असं टाईट गुंडाळून झोळीत हलवून हलवून झोपून टाकलं बाळाला तर मुळात बाळाचं फीडिंग कमी होतं. याच्यामध्ये एकदम नवीन झालेल्या बाळाच्या बाबतीत, न्यूबॉर्नच्या बाबतीत असं होतं की त्याच्या मेंदूतली शुगर कमी होऊन ते हायपोग्लायसिमिक होण्याचा धोका निर्माण होतो, कारण त्याला बळेच झोपवलं जातं आणि झोळी हलवून हलवून थोडं हळलं की झोपू दे अजून झोपू दे अजून, तर हे पण चुकीचं आहे. दुसरं म्हणजे बाळाला बऱ्याच वेळेला खूप जास्त गुंडाळलं जातं. आता माझ्याकडे एक बाळ 7 महिन्याचं झाल्यावर आलं होतं आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ते बाळ पाय हलवत नाहीये, ते काबरं कुशीवर वळत नाही म्हणून ते आले, डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स अचीव होत नाही म्हणून ते आले. आणि मी बघितलं तर त्याच्या पायामध्ये वीकनेस होता, पण सतत गुंडाळून ठेवल्यामुळं ते पाय हलवून सायकल खेळत नाही हेच त्यांच्या लक्षात आलं नव्हतं. त्यामुळं गुंडाळून ठेवलं, खूप स्वाडल करून ठेवलं, झोळीत झोका देऊन हलून हलून तासन तास सहा सहा तास झोपू दिलं, तर त्या बाळाच्या डेव्हलपमेंटवर नक्कीच निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो आणि बाळाचं फीडिंग कमी होतं, स्तनपान कमी केलं जातं, हे मातांनी लक्षात घ्यायला पाहिजे.
0: बर डॉक्टर, नक्कीच आज दोन गोष्टींबद्दल आपण इथं महत्वाची चर्चा केली. गैरसमजुतींमुळे काय होऊ शकतं किंवा गैरसमज कुठल्या प्रकारचे असतात आणि त्याच्यातनं कुठल्या प्रकारचे वेगवेगळे उपचार घरगुती उपचारांच्या नावाखाली केले जाऊ शकतात हे सुद्धा तुम्ही सांगितलं. बाळाच्या झोपेबद्दलच्या सुद्धा समजुती तुम्ही सांगितल्यात, अर्थात तेवढा तुमचा दांडगा अनुभव असल्यामुळे अनेक पेशंट्सच्या माध्यमातून आपल्याला या गोष्टी आज आपण श्रोत्यांसमोर मांडू शकतो आहोत. मग आता जाता जाता शेवटचा प्रश्न मला आपल्याला हाच विचारायचा आहे, ते म्हणजे की या सगळ्यांवरती उपाय म्हणून तुम्ही आता श्रोत्यांना काय मेसेज द्याल?
1: या सगळ्यांवरती उपाय म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट अशी की जर का फ्लॅट निपल असेल किंवा इन्व्हर्टेड निपल असेल, अगदी वाटीसारखं निपल असेल, तरी सुद्धा बाळ व्यवस्थित मोठा केलं तर लॅच करू शकतं आणि याच्यासाठी लॅक्टेशन कन्सल्टंटची मदत घेता येते, त्यांचा सल्ला घेता येतो.
0: बर.
1: आणि असे घरगुती उपचार करून त्याच्यामुळे त्या मातेला असह्य वेदना होण्यापेक्षा वेळीच जर का लॅक्टेशन कन्सल्टंटचा सल्ला घेतला तर सर्व काही सोपं होतं.
0: नक्कीच.
1: दुसरं म्हणजे बाळाला जेव्हा झोपवायचं असतं तर नैसर्गिक झोप बाळासाठी महत्वाची आहे. असं टाईट बांधून झोळीत खूप हलवून झोके देण्यापेक्षा बाळाला जर आईने प्यायला घेतलं तर पिता पिता बाळ झोपी जातं, बाळ हॅपी पण राहतं, बाळाला ते पचलं की पुन्हा जागं होतं आणि परत प्यायला मागतं. त्यामुळं मेंदूतील साखर कमी होऊन हायपोग्लायसिमिया होण्याचा धोका शिल्लक राहत नाही. त्यामुळे ह्या दोन गोष्टी अगदी लक्षात ठेवाव्यात आणि वेळच्या वेळी योग्य सल्ला घ्यावा.
0: डॉक्टर, खूप छान मार्गदर्शन आजच्या भागातनं सुद्धा आपण केलं. अनेक समज गैरसमज आपल्याला आजूबाजूला बघायला मिळत असतात, स्वतःच्या घरात कधी ते असतात किंवा इतर नातेवाईक म्हणा, ओळखीचे म्हणा, त्यांच्या माध्यमातनं आपल्याला काही काही गोष्टी वेगवेगळ्या कळत असतात ज्या आपण कधी ऐकलेल्याही नसतात, असंही घडू शकतं. ह्या सगळ्यांवरतीच आज आपण खूप छान मार्गदर्शन श्रोत्यांना केलं. नेहमीप्रमाणेच श्रोत्यांच्या मनातले प्रश्न या निमित्तानं सोडवले गेले असतील असं मी नक्कीच आपल्याला सांगू शकते. तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून मी आपले आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत दार.
1: गिरीश, दार काय लावून घेतलं? माझ्याकडे चावी नाहीये.
0: अगं क्षितिजा, आधी सांगायचं ना, आता काय करायचं?
1: घराबाहेर बसून लॅच उघडून देणाऱ्याला चावीवाल्याला शोधायचे, तवर हरिभजन करायचे.
0: अग मला वाटले नेहमीप्रमाणे तुझ्या पर्समध्ये असेल चावी. अरे आजच मी नवीन पर्स घेतली सोबत, रोजच्या ऑफिसच्या पर्सचा कंटाळा आला म्हणून. अरे गिरीश, तुझ्या सोबत इथे असतेच की चावी? आज नाही तुझ्याजवळ?
1: अरे यार, माझी चावी ऑफिसच्या ड्रायव्हरला राहिली आहे. चला आता सामूहिक शोधाशोध करूया चावी बनवून देणाऱ्याची, आणि उद्या ऑफिसला विषय बनवू चर्चेचा चावी बनवून देणाऱ्याच्या सोबत. असू दे, झालं ते झालं, आता काही इलाज आहे का? घे, जरा शांततेने घे.
0: गिरीश, तुला माहीत आहे का, मी शाळेत असताना असंच एकदा घराचे दार लावले गेले आणि मग खूप मज्जा आली.
1: म्हणजे?
0: अरे काय झाले, आम्ही सगळे गावात ती सलुआत्या राहते बघ तिच्याकडे जाणार होतो, तिच्याकडे कार्यक्रम होता म्हणून मी घरात नवीन चप्पल घालायला गेली. सगळ्यांना वाटलं मी गेली पुढे आणि मी होती घरात. मग शोधाशोध केली तेव्हा समजले.
1: गिरीश, तुझ्यासोबत झाले आहे का असं?
0: हो, एकदा ना मी ताईलाच माझ घरात कोंडून ठेवलं होतं आणि तिने हात घालून कडी उघडली आणि मग मला आई बाबांचा खूप ओरडा मिळाला होता.
1: गिरीश, आधीची दारे किती छान होती ना, जोडीची, त्याला उंबरठा पण असायचा. किती मोठा बोध होता त्या सगळ्या गोष्टींचा. बघ ना, संसार हा दोघांचा असतो, त्यामुळे एकमेकात दार अडकल्याशिवाय कडी लागत नसेल. संसारात मर्यादा ह्या दोघांना असतात, त्या त्यांनी ओलांडायच्या नाहीत, म्हणून उंबरठा ही संसाराची लक्ष्मण रेषा.
2: आत येताना आणि बाहेर जाताना सुद्धा उंबरठ्याबाहेर चपला काढाव्या लागायच्या, जेणेकरून बाहेरची टेन्शन जबाबदारी त्या चपलेसोबत बाहेर ठेवा आणि सुखी आनंदी वेळ आपल्या घरातल्यांना द्या. घराचे दार सूर्य उगवत नाही तर उघडले जायचे, जे अगदी रात्री झोपतानाच बंद व्हायचे, जेणेकरून येणाऱ्या पाहुण्याला कधी परकं वाटू नये. सगळ्यांना सामावून घेण्याचे सामर्थ्य ते दार सांगायचे. त्याला प्रेमाची आपुलकीची कडीकोंडे होती, जे कधी कोणाला बाहेर आता आपण थांबले आहोत असे करता येत नव्हते. दोन्ही दारं एकमेकात चपखल बसायची तेव्हाच कडी घातली जायची. आता प्रत्येक घराला एकच दार असते, ते जर साधे ओढले गेले तरी घर बंद, घरातल्यांना सुद्धा बेल वाजवल्याशिवाय आत येता येत नाही. प्रत्येक वेळी एकटेपणाची भावना व्यक्त करत असते ते एकटे दार. दार बंद, शेजार पाजार पण असून नसल्यासारखा. त्या बंद एकट्या दारामागे घरातही सगळे कसे एकटे एकटे वाटतात. प्रत्येक जण घरात आपल्या व्यापात गुंतलेला. प्रत्येकाची पर्सनल स्पेस या नावाखाली अंगणातल्या गप्पा, माझ घरातली जेवणं कसं खूप लांब अगदी पार डोंगरापलीकडे राहून गेल्यासारखं वाटतं. पूर्वीच्या काळी दाराला तेल पाणी दिले जायचे बिजागरी कुरकुरू नये म्हणून. माझ्या मते ती बिजागरीची कुरकूर न थांबवता नात्यातली कुरकूर थांबवली जात असावी. काही झाले तरी वर्षातनं बरेच वेळा सगळे नातेवाईक एकत्र येत धमाल करत, अगदी खिचडी ठेचा भाकरी सुद्धा पक्वान्य वाटायची. प्रेमाचा ओलावा टिकवण्याचे काम ती बिजागरी करायची. आता जसं दार एकटं आहे आणि त्याची बिजागरी तेल पाण्याशिवाय कोरडी आहे, तशीच काही प्रमाणात नातीसुद्धा कोरडी वाटतात. पण हे सगळं सांधणं तेव्हा पण आपल्याच हातात होतं आणि आतासुद्धा आपल्याच हातात आहे. प्रेमाने आपुलकीने एकटे पडलेले आपण जर एकट्या दाराच्या मदतीने आनंद तर नक्कीच देऊ घेऊ शकतो. अगदी पूर्वीसारखं नसेल वरच्यावर, पण वर्षातनं दोनदा तीनदा तरी नक्कीच करू शकू. एकट्या घराचा एकटेपणा दूर आप्तांच्या मदतीने.
1: श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदुळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

0: नमस्कार श्रोते हो, वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमात मी डॉक्टर हरी कुलकर्णी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आणि नेहमीप्रमाणे आजही आपल्या बरोबर आहेत कविता गायधनी. कविताजी नमस्कार.
1: नारायण नारायण.
0: क्या बात आहे, कहो. आज अगदी नमस्कारच्या ऐवजी नारायण नारायण.
1: अहो हरिभाऊ, झालं काय, मी परवा कोल्हापूरला श्रीमंत शंकराचार्यांच्या मठात गेले होते आणि तेव्हा एक अवलोकन केलं की स्वामी महाराज कोणाचाही फोन उचलताना नारायण असं म्हणतात आणि कोणी भेटायला आलं तरी नमस्कार म्हणण्याच्या ऐवजी नारायण म्हणतात. हे मला फार आवडलं आणि त्यानिमित्ताने सतत नारायणाचं स्मरणही होत राहतं, नामजपही होत राहतो आणि म्हणून मी आज नमस्काराच्या ऐवजी नारायण म्हणले. आणि शिवाय याला अजून एक मुख्य कारण आहे, ते म्हणजे नारायण नारायण हे असं या स्वरात म्हटलं ना की आठवतात ते नारद मुनी. आणि आपण या थोर मुनींविषयी अजून काही बोललेलोच नव्हतो म्हणून मग म्हणलं आजची सुरुवात नारायण नारायणनी.
0: वा वा, नारायण नारायण. नाम तुझे अति पावन.
1: वा, क्या बात आहे.
0: मला वाटतं भागवतामध्ये सुद्धा अशी कथा आहे ना,
1: नारायण
0: नारायण नारायण म्हणून उद्धरला
1: उद्धरला. मग नाहीतरी सगळेजण नारायण म्हणूनच उद्धरलेले आहेत. खरं म्हणजे नारद मुनींची प्रतिमा एक कळ लावू किंवा चेष्टेचा विषय म्हणून बघितलं जातं, परंतु नारद मुनी हे वैदिक द्रष्टा आणि यज्ञवेत्ता होते आणि पुण्यात नारदांचं मंदिर पण आहे बरं का हरिभाऊ.
0: क्या बात,
1: फार सुंदर आहे आणि त्याची मूर्ती तर इतकी छान आहे ना की मन प्रसन्न होऊन जातं. खरं सांगायचं म्हणजे ह्या टीव्ही सिरियल वरती वगैरे नारद मुनींना कधी कधी अगदी जोकर असल्यासारखं दर्शवलं जातं ना, त्याने अगदी वाईट वाटतं, दुर्दैव आहे ते खरं म्हणजे आपलं.
0: नाही नाही, सिनेमानी ना आपल्या भारतीय परंपरांना असं विकृत याच्यामध्येच बऱ्याच वेळेला
1: दाखवलं गेलं,
0: ते चुकीचं आहे.
1: जे मुख्य आहे त्याचा स्त्रोत जो आहे तो न वाचलेला असल्यामुळे वरवर जे काही दाखवलं जातं त्याच्यामध्ये नारदांची प्रतिमा अतिशय वाईट दाखवली जाते खरं म्हणजे काही काही वेळेला. पण तुम्ही आता भागवताचा उल्लेख केला, तो तुम्हाला कुठल्या दृष्टीने आठवतोय भागवताचा उल्लेख?
0: अहो कसं आहे माहितीये का, भागवताच्या पहिल्याच अध्यायामध्ये ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असलेल्या नारद मुनींना श्री विष्णूंचा तिसरा अवतार मानलं गेलं.
1: हो हो, हे मात्र खरं.
0: श्वेत आणि तेजस्वी अशी त्यांची शरीर कांती आहे.
1: बर,
0: प्रत्यक्ष इंद्राने दिलेले सफेद मृदू असं धूत वस्त्र ते परिधान करतात. कानामध्ये सुवर्ण कुंडल आणि खांद्यावर वीणा. मुख्य म्हणजे श्लक्ष्ण म्हणजे मृदू शिखा अलंकार धारण केलेले नारद मुनी म्हणजे साक्षात नारायणच नाही का?
1: खरंय खरंय. अहो नारद मुनी म्हणजे साक्षात नारायण आहेतच, कारण ते बृहस्पतींचे शिष्य आहेत त्यामुळे सर्व विद्यांमध्ये पारंगत होते. मात्र ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी ते सनत कुमारांकडे गेले होते एवढंच.
0: क्या बात. अहो नारद मुनींची ओळखच मुळी एक धर्मज्ञ तत्वज्ञ वेदांत तज्ज्ञ राजनीती तज्ज्ञ आणि

0: साक्षात नारायणाचा अवतार म्हणूनच ते त्रैलोक्यातील राजांचे वार्ताहार सल्लागार अशी त्यांची प्रतिमा पुढे.
1: अगदी अगदी.
0: त्यांच्या त्रिकाल भ्रमणामुळे हे कुठे कुठे उपस्थित नव्हते ते सांगावं. नारद मुनींचं जे कार्य आहे ना ते खूप मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे. अर्जुनाच्या जन्माच्या वेळी नारद उपस्थित होते, पण द्रौपदीच्या स्वयंवराला देखील नारद मुनी होते. तसंच युधिष्ठिर जेव्हा इंद्रप्रस्थाचे राजे झाले त्यानंतर नारद मुनींनी त्यांना हरिश्चंद्राची कथा सांगून राजसू यज्ञ करण्याची प्रेरणा दिली होती. अहो त्यावेळेला त्यांनी स्वतः युधिष्ठिराला अभिषेक पण केलेला होता. अहो नारद नारद कुठेही रद्द नाही
1: ही पण छान पुढे. आणि म्हणूनच या भ्रमंतीमुळेच विदर्भ देशाची राजकन्या दमयंती हिच्या स्वयंवराची वार्ता इंद्राला नारद मुनींनीच कथन केली होती. आणि राजा अश्वपतीला सत्यवान आणि सावित्रीच्या विवाहाचा प्रस्ताव पण नारद मुनींनीच दिलेला होता. अहो महाभारतातील कित्येक प्राचीन राजांच्या कथा नारदांनीच सांगितलेल्या आहेत. अगदीच उदाहरण सांगायचं ना हरिभाऊ, तर सृंजय राजाला जे राजकीय उपाख्यान सांगितले गेले ना ते नारद मुनींनीच. आणि त्यात त्यांनी अविक्षित्त मरुत्त, वैदिथीन सुहोत्र, पौरव, औषिनर, औषिनर शिबी, दाशरथी राम, इक्ष्वाकू भागीरथ, दिलीप, दिलीप मांद्रातू, नाहुष ययाती, नाभाग अंबरीश, यादव शशबिंदू, जामदग्न परशुराम अशा कित्येक जणांचे चरित्र नारद मुनींनीच कथन केलेले आहे.
0: बाबा बाबा किती हे राजे.
1: हो
0: अहो कौरव पांडवांच्या युद्धामध्ये कौरवांच्या संपूर्ण विनाशाची जी बातमी आहे ती सुद्धा नारदांनीच बलरामाला दिली होती.
1: अगदी बरोबर.
0: अर्जुन अश्वत्थामा यांच्या ब्रह्मास्त्राला शांत करण्यासाठी नारद मुनीच प्रकट झाले होते. आणि म्हणूनच युधिष्ठिराच्या अश्वमेध यज्ञात सुद्धा नारद मुनी प्रत्यक्ष उपस्थित होते.
1: खरंय, ही नारद मुनींची ओळख तत्वज्ञ नारद म्हणूनही अतिशय महत्वाची आहेच. पंचरात्र नामक आत्मतत्वाचा उपदेश नारद मुनींनी व्यास ऋषींना केला होता. तसंच सूर्याच्या अष्टोत्तर शतनाम स्तोत्राचा उपदेश त्यांनी धौम्य ऋषींना केला होता. अहो प्रत्यक्ष शुकदेवांना देखील ज्ञान वैराग्य ह्या विषयाचे उपदेश नारद मुनींनीच दिले आहेत. शिवाय मार्कंडेय ऋषींना तर धर्मशास्त्र आणि त्यातील तत्वज्ञान या विषयीची पण माहिती त्यांनी दिली होती. अहो इतकंच काय, प्रत्यक्ष श्रीकृष्णाला देखील पूजनीय पुरुषांचे लक्षण आणि त्यांचे आदर सत्कार यापासून होणारा लाभ काय असतो याचं वर्णन त्यांनीच सांगितलेलं होतं. त्याच्याही पलीकडे जाऊन सांगायचं ना हरिभाऊ, तर श्रीकृष्णाच्या आईला म्हणजे माता देवकीला सुद्धा विविध नक्षत्रांवर कोणकोणत्या वस्तूचं दान द्यायचं याचं महत्व नारद मुनींनीच सांगितलेलं होतं.
0: अहो आपल्या लहानपणापासून आपण ऐकलेली जी ध्रुव बाळाची कथा आहे त्या ध्रुवाला सुद्धा नारदांनीच तर उपदेश केला.
1: अगदी बरोबर.
0: श्रेय प्राप्तीसाठी नारायणाची उपासना करावी हा उपदेश जो आहे तो पुंडरीकाला नारद मुनींनीच दिला होता. सृष्टीच्या उत्पत्तीची रहस्याची माहिती देवल ऋषींना त्यांनीच दिली. शास्त्राच्या श्रवणाने काय लाभ होतात याची माहिती सुद्धा त्यांनीच गालव ऋषींना दिली. अहो प्रत्यक्ष सावर्णी मनुला यांनी पंचरात्र गमन मंत्राचा उपदेश दिला होता.
1: अगदी बरोबर. खरं म्हणजे नारद मुनींनीच महर्षी व्यासांना देखील भागवत ग्रंथ लिहायची प्रेरणा दिली. समस्त ऋषींना यांनीच भागवत महात्म्य सांगितलंय. पण नारद मुनी जसे तत्वज्ञ होते तसेच ते एक संगीत कला तज्ञ पण होते. हा
0: हो.
1: आणि त्यांनी नारद संहिता नावाचा संगीत शास्त्राचा एक ग्रंथ देखील लिहिलेला आहे. त्यामध्ये नारद महर्षींनी गाण्याचे 10 गुण सांगितले. तो ते म्हणजे रक्त, पूर्ण, अलंकृत, प्रसन्न, व्यक्त, विकृष्ट, श्लक्षण, सम इत्यादी. तसेच गायनातील 10 दोष पण त्यांनीच सांगितलेले आहेत. आणि ही संहिता आजही संगीत शिक्षणासाठी वापरली जाते हे किती विशेष आहे सांगा बरं.
0: अहो पण ही जी तुम्ही सगळी संगीताची शिक्षा नारदांनी सांगितली ना तुम्ही, नारदांनी दिलेली, ही नारदांना कशी प्राप्त झाली याची पण एक कथा आहे बरं का.
1: सांगा ना.
0: अहो अध्यात्म रामायणामध्ये ही सांगितली गेली
1: आहे.
0: काय झालं माहिती का, एकदा लक्ष्मीच्या इथे संगीताचा समारोह होता. त्यावेळेला नारद

0: मुनींना गायन कला येत नसल्याने लक्ष्मीने नारद मुनींना आपल्या दासीकडून धक्के मारून काढून दिले. त्याचबरोबर संगीत कला प्रवीण असणारे तुंबरू यांचा मात्र सन्मान केला. हा अपमान सहन न होऊन यांनी प्रत्यक्ष लक्ष्मीला शाप दिला बरं का, की तू राक्षस कन्या बनशील
1: बापरे,
0: आणि मटक्यातून रक्त पिणाऱ्या स्त्रीच्या उदरी तुझा जन्म होईल. आणि मग मातेच्या या नीच कृत्यामुळे तुला घरातून बाहेर काढले जाईल.
1: बापरे.
0: मग मात्र नारद मुनी तुंबरूंकडेच गायन शिकायला गेले. तिथे ही गानविद्या प्रवीणते बनले.
1: अगदी बरोबर.
0: यांना स्वरज्ञान मिळालं.
1: संगीत कलेमधलं दशसहस्त्र स्वरांचा सूक्ष्म भेद खरं म्हणजे यावेळेला नारदांनी समजून घेतला. परंतु त्यांचे हे सगळे ज्ञान मात्र केवळ पुस्तकी ज्ञान ठरले. कारण त्यांच्या गळ्यातून निघालेले स्वर मात्र अजूनही काही सुरीले होत नव्हते. आणि हे आपलं अधुरं ज्ञान दाखवायला ते पुन्हा तुंबरूंकडे गेले तेव्हा त्यांच्या सगळ्या रागिणी अगदी वाईट अवस्थेत पडलेल्या होत्या. याचे कारण नारदांनी त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुझ्या बेसुरी गाण्यांमुळे त्यांची अशी अवस्था झाली आहे. नारदांनी मग मात्र विष्णूची आराधना करायला सुरुवात केली आणि तुंबरूंनी स्वतः गायन करून या रागिणी पूर्वस्थितीला आणल्या होत्या. आणि मग श्री विष्णूंनी त्यांना सांगितलं की मी जेव्हा कृष्णावतार घेईन तेव्हा तुला मी स्वतः गायन शिकवेन.
0: क्या बात.
1: हा, आणि त्यानुसार जेव्हा कृष्णावतार झाला तेव्हा नारद मुनी कृष्णाकडे गेले आणि तिथे मग जांबवती, सत्यभामा, रुक्मिणी या कृष्णपत्नींनी तर त्यांना गायन शिकवलंच, परंतु प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी सुद्धा त्यांना गायन कलेमध्ये पूर्णपणे पारंगत केलं.
0: वा वा, किती सुंदर कथा आहे.
1: हो,
0: अहो जेव्हा प्रत्यक्ष कृष्णानेच त्यांना गाणं शिकवलं त्यांच्या सुरांबद्दल काय प्रश्नच नाही.
1: खरंय ना. आणि म्हणून तर त्यांनी अवघ्या भूतलावरती भक्तिरसाची बीज पेरलेली आहेत.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. कविताजी, तुमचं नारद पुराण काही संपेल असं वाटत नाही बरं का. अहो त्यांचं कर्तृत्वच एवढं मोठं आहे.
1: अगदी बरोबर.
0: की आपल्याला वेळ हा पूर्ण शक्यच नाही. पण आता श्रोत्यांना आपण सांगूयात की आत्तापुरती आपण रजा घेऊ आणि पुन्हा परत भेटूयात.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 56। श्रोते हो, आपल्या मराठी माणसांच्या मनामध्ये काही गाणी अशी काही खोल रुजली गेली आहेत की ती गाणी आपल्या कानी पडली की आपले कान तृप्त होतात, मन शांत होते, ती गाणी आपण परत परत ऐकत राहतो। अशीच काही चिरंतन नॉस्टॅल्जिक गाणी आपल्यासाठी घेऊन येत असतो मी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात। मंडळी, स्वर्गीय गायन, काव्याची समज, शब्दोच्चारांची स्पष्टता आणि संगीताचं सखोल ज्ञान यांचा अपूर्व संगम असलेली अलौकिक प्रतिभा म्हणजे स्वरतीर्थ सुधीर फडके, मराठी संगीत सृष्टीमधील एक आढळ तारा म्हणजे संगीतकार आणि गायक बाबूजी उर्फ सुधीर फडके। त्यांनी मराठी संगीतात अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे। ते गायक तर उत्तम होतेच, पण एक संगीतकार म्हणून देखील त्यांची प्रतिभा कमालीची उच्च कोटीची होती। मित्रांनो, चिरंतन गाणी या कार्यक्रमात आजपासून आपण आस्वाद घेणार आहोत बाबूजी सुधीर फडके यांनी गायलेल्या काही निवडक सुंदर द्वंद्व गीतांचा। आजच्या भागात ऐकूया सुधीर फडके यांच्यासह आशा भोसले यांनी गायलेली काही धुंद मधुर अशी निवडक प्रणय गीत। अक्षरे केवळ तीनच बाबूजी, पण सातही सूर त्यात ओतप्रोत भरलेली, प्रत्येक स्वर सच्चा आतून आलेला, त्यांचं प्रत्येक गाणं म्हणजे एक आगळा अनुभव असतो, कारण तिथं प्रतिमेला नाही तर प्रतिभेला महत्व असतं। स्वरतीर्थ सुधीर फडके यांचा जन्म दिनांक 25 जुलै 1919 रोजी कोल्हापूर येथे झाला। त्यांचं मूळ नाव होतं राम रामचंद्र। त्यांचा कुमारवयापासूनच गाण्याकडे ओढा होता। सुधीर फडके यांचे वडील विनायक वामन फडके हे कोल्हापुरातील नामवंत वकील होते। संगीत आणि साहित्यप्रेमी असलेल्या फडके वकिलांच्या घरी ग्रामोफोन रेकॉर्डचा उत्तम संग्रह होता। राम याच तबकड्या नेहमी ऐके आणि त्याच त्याच्या गुरु बनल्या। वयाच्या 7व्या वर्षी वडिलांनी त्यांना गायनाचार्य पंडित वामनराव पाध्ये यांच्याकडे संगीत साधनेसाठी पाठवलं। वयाच्या 11व्या वर्षी पाध्येबुवांनी रामला कोल्हापुरात भरलेल्या गांधर्व महाविद्यालयाच्या परिषदेत गायला लावलं आणि या लहान पोरानं आपल्या गायकीनं साऱ्यांना मंत्रमुग्ध केलं। रसिक हो, सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेल्या प्रणय गीतांच्या आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करूया 1961 या वर्षी प्रदर्शित झालेल्या कलंक शोभा या चित्रपटातील कवयित्री शांता शेळके यांच्या एका सुंदर गीतानं। संगीत आहे सुधीर फडके यांचं। चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे नायक सूर्यकांत आणि नायिका जयश्री गडकर यांच्यावर। आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे, स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे। कवयित्री शांता शेळके यांनी या गीतातील प्रत्येक कडव्यातून प्रेमाचे सौंदर्य, सर्जनशीलता, कृतज्ञता यांची अनुभूती दिली आहे। हे गाणं फक्त एक गीत नाही तर ती एक आत्मीय अनुभूती आहे जी प्रेमाच्या चैतन्याला संपूर्ण उत्कटतेने व्यक्त करते आहे। हे गीत म्हणजे प्रेमाच्या, कृतज्ञतेच्या आणि नव्या अनुभूतीच्या गूढस्पर्शी भावनांचं अत्यंत नाजूक शब्दचित्र आहे। चांदणं ही जणू उन्हात लाजून हास्य करतंय इतकी अवर्णनीय पण झपाटून टाकणारी प्रेमाची अनुभूती आहे या गाण्यात। या गीतात प्रत्येक कडव्याच्या शेवटाला तुझ्यामुळे हा शब्दप्रयोग पुनरावृत्त होत असून तो गाण्याचा आत्मा आहे। या तुझ्यामुळे या शब्दाचा बाबूजी आणि आशाताई या दोघांचा उच्चार बघा किती वैविध्यपूर्ण आहे ते। मित्र हो,
हे गाणं ऐकताना शब्द नव्हे तर भावना बोलू लागतात. चला तर हे अमर प्रेमगीत अनुभवूया. आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे.

यानंतर ऐकूया नायक विक्रम गोखले आणि नायिका पद्मा चव्हाण यांच्यावर चित्रित केलेलं दिनांक 7 मार्च 1973 रोजी प्रदर्शित झालेल्या अनोळखी या चित्रपटातलं प्रेमाच्या एकांताचं एक धुंद प्रेमगीत. गीतकार जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं हे गीत स्वरबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी, गायला आहे सुधीर फडके यांच्यासह आशा भोसले यांनी. या गीताची सुरुवातच एकांताच्या धुंदीनं होते. धुंद एकांत हा प्रीत आकारली, सहजमी छेडिता तार झंकारली. मनाच्या अंतकरणात एक कोमल गोड संवेदना उमलते. प्रेमाचं फूल उमलण्याआधी ती एक कळी असते, त्यातून फुलाबरोबर उगवतं भावनांचं नीतळ प्रस्फुटन. प्रेमाच्या रोमांचक स्पंदनाने मन गाण्यात गुंतलं जातं. हे गीत प्रेमाच्या स्वप्नरसात भिजलेल्या क्षणांना स्वरांमध्ये ओढून नेतं. जगदीश खेबुडकर यांच्या शब्दातून निसर्ग आणि प्रेमाचा एक अनोखा सुसंवाद निर्माण होतो आणि सुधीर फडके यांच्या संगीतानं ती अनुभूती स्वरांच्या रंगात रंगवली गेली आहे. बासरी सतार यांच्या संवादाच्या मनमोहक लहरींमुळे संपूर्ण गाण्याला धुंद स्वप्नवत अशी भावस्थिती प्राप्त होते. गाण्यात हळुवार प्रेमांची आंदोलनं सतारीच्या साथीने बघा कशा सुरेल गिरक्या घेत आहेत. गाण्याची सुरुवात होते सुरेख बासरीच्या लकेरीने. या लकेरीला फार उंच जाऊ न देता सुरू होणारा सतारीचा नियंत्रित टप्पा खालच्या पट्टीवर येऊन स्थिरावतो आणि गाण्याचा मूड अचूक पकडतो. पुढच्याच क्षणी बासरी आपला पुढचा भाग पूर्ण करते आणि सतार बासरी एक लढीवाळ गिरकी घेत सुरेखपणे समेवर येतात. इथं रिदम सेक्शन म्हणजे फक्त तबला सुरू होतो. या ओपनिंग नंतर पुन्हा एकदा बासरी आणि सतारीचा सुरेख इंटरल्यूड आहे. यातला पहिला भाग बासरीचा आहे आणि दुसरा भाग सतारीच्या ताब्यात आहे. दुसऱ्या कडव्याच्या इंटरल्यूडला मात्र नेमकं उलट केलं आहे. पहिला भाग सतारीचा आहे आणि नंतर बासरीचा. या गीताच्या युगुल गायनामधील आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात कोमलता, विश्वास, संवाद हे सर्व अनुभवता येतो. मित्रांनो, या गीतातील झंकारली या एकाच शब्दाच्या बाबूजी आणि आशाताई यांच्या उच्चारातील वैविध्य बघा किती सुरेख आहे.

मित्रांनो, हे आहे 1960 या वर्षी प्रदर्शित झालेल्या मधुसूदन कालेलकर यांची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन असलेल्या दत्ता कुलकर्णी निर्मित, दत्ता धर्माधिकारी दिग्दर्शित, जयश्री गडकर, सूर्यकांत, नीलम, राजा गोसावी, दामू अण्णा मालवणकर, शरद तळवळकर अभिनीत लग्नाला जातो मी या सामाजिक चित्रपटातील एक सुरेख प्रणय गीत। हे गाणं चित्रित झालं आहे नायिका जयश्री गडकर आणि नायक सूर्यकांत यांच्यावर। हे अतिशय तरल गीत गायलं आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी। गीत मधुसूदन कालेलकर यांचं, संगीत सुधीर फडके यांचं। हे गाणं म्हणजे केवळ एक प्रेमगीत नाही, तर ही एक अंतर्मनात उमलत असणारी रात्र आहे। शब्दांच्या पलीकडची भावना, सुरांच्या छायेत विरघळलेली प्रेमगंधी अनुभूती आहे। रात्रीचा एक नाजूक क्षण, चांदणी रात्र, मंद झुळूक आणि चंदेरी गंध, त्या गंधात कुणीतरी कोणाला तरी आठवतंय मनाच्या खोल तळाशी। ही रात्र फक्त बाहेर नाहीये, तर ती आत मनात उतरलेली आहे। प्रेमी जीवांची प्रीती डोळ्यांनीच व्यक्त होते आहे, शब्दांची गरजच नाही तिथं, नजरेतूनच सगळं हितगुज उमटतंय। ही भावना नाजूक आहे, अबोल आहे, तरल आहे आणि म्हणूनच ती अधिक प्रभावी आहे। मिलनाच्या स्वप्नात मनाचं चित्ताचं कोंदण फुलून येतं, त्या चिंतनात सुद्धा तूच हवा हवासा वाटत राहतो आहेस। चला मंडळी, त्या धुंद चांदण्यात आपणही स्वतःला एक क्षण हरवूया आणि ऐकूया। रात चांदणी गंध चंदनी, आज लोचनी हवास तू।

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्या सोबत मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्यासह आशा भोसले यांनी गायलेली काही धुंद मधुर निवडक प्रणय गीत. रसिक हो, आयुष्यात कधी कधी प्रेमाची एखादी भावना हळूच मनात जागते आणि आपल्याला कळतही नाही की ती भावना मनाच्या प्रत्येक कप्प्यात केव्हा अगदी नकळत अलगत पसरली आहे. ते प्रेम हे कधी स्पष्ट बोलून दाखवावं लागतच नाही. यापुढील प्रेमगीत प्रेमाच्या सुरुवातीच्या लहरींच्या त्या क्षणांना व्यक्त करतात जे आयुष्यभर मनाच्या कुपीत जपून ठेवायचे असतात. प्रेमामुळे संपूर्ण अस्तित्वात वसंत फुलांचं प्रस्फुटन होताना दिसतं. प्रेमाच्या या मधुर क्षणांना कवयित्री शांता शेळके यांनी कमालीच्या सूक्ष्मतेने पण अत्यंत प्रभावीपणे शब्दबद्ध केलं आहे आणि संगीतकार सुधीर फडके यांनी त्या शब्दांना दिलेलं संगीत म्हणजे जणू त्या भावना जिवंत होण्याची अनुभूती. चला तर मंडळी त्या पहिल्या नजरेच्या आठवणीत हरवूया, त्या अनोळखी गूढ ओढीत जिथं कुणी कोणाला कसे जिंकले हेच कोणाला कळत नाहीये. ऐकूया हे अतिशय हळवं आणि मोरपिसाच्या स्पर्शासारखं हलकं मनाला खोलवर भेटणारं प्रेमगीत. आवाज आशा भोसले आणि सुधीर फडके, संगीत सुधीर फडके, चित्रपट कलंक शोभा. तुला न कळले मला न कळले कसे प्रीतीचे धागे जुळले.

श्रोते हो, काही गाणी आपल्या मनात कायमचं घर करून असतात, ती त्यांच्यातल्या काव्यामुळे, गोड चालीमुळे आणि सुमधुर गायनानं. असंच एक गीत आपल्या सर्वांच्या मनात साठून राहिलं आहे, ते म्हणजे राग यमन या रागात स्वरबद्ध केलेलं 1970 या वर्षी प्रदर्शित झालेल्या राजदत्त दिग्दर्शित अरुण सरनाईक सुरेखा अनुपमा

एफएम बैंड 89.6 सह रेडियो मंगल ध्वनि आपण ऐकत आहात रेडियो मंगल ध्वनि 89.6 एफएम। तुम्ही ट्यून केला आहे मंगल ध्वनि 89.6 मनाशी जुड़नारा मातीशी बोलणारा आपला रेडियो रेडियो मंगल मनात गाव गावातलं मन रेडियो मंगल।